क्षितिजाकडे डोळे लावून आहोत आपण आणि उगवतीच्या सूर्याकडे आपली प्रार्थना व्यक्त करत आहोत. अशी प्रार्थना ज्यात आपण फक्त स्वतःसाठी काही मागत नाही आहोत. या प्रार्थनेमध्ये जी मागणी आहे ती साऱ्यांसाठी आहे, माणसासाठी आहे, पशुपक्ष्यांसाठी आहे, निसर्गासाठी आहे, साऱ्यांसाठी. खरं तर निसर्गासाठी आपण काय मागणार म्हणा, आपण तर कणभरही नाही या चराचर सृष्टीसमोर. पण तरीही आपल्या मागणीतही जर निसर्ग असला तरी हरकत काय, हेच देणं घेणं आपल्यातलं नातं तयार करतं. हे भास्करा क्षितिजावरिया असं म्हणत आपण वाट पाहत आहोत आणि थोड्याच वेळाने तो सूर्य उगवणार आहे, दर्शन देणार आहे. आणि कदाचित असं म्हणणं असेल प्रत्येक दिवशीच्या उगवणाऱ्या सूर्याचं की मित्रांनो, ही नवी सुरुवात समजा, ही आजची खरी सुरुवात समजा. आपण त्या सुरुवातीला, त्या दिवसाला नवं मानण्याचं कसब शिकायला हवं, म्हणजे कालच्या चिंता आपोआपच मिटतील किंवा त्या चिंतांचा सामना करण्याची आपली तयारी, आपली मानसिकता सहजरित्या तयार होईल.

राहोन कोणी जगी दीन दुखी, राहोन कोणी जगी दीन दुखी, भरुदय सुधा घासांतुनी ह्या, चैतन्य लाभो श्वासांतुनी ह्या। कोणाही माणसाकडे गरिबी नको, दुःख नको, प्रत्येकांना अन्नाचं, जीवनाचं, प्रत्येक क्षणाचं समाधान आणि आनंद मिळू दे आणि उत्साह प्रत्येक ठिकाणी दिसू दे, जेणेकरून या पृथ्वीवरचं जगणं सगळ्यांसाठीच सहज आणि सुंदर होऊन जाईल। हे भास्करा क्षितिजावरिया, चैतन्य लाभो श्वासांतुनी ह्या। हे भास्करा क्षितिजावरिया।

वंदन या कार्यक्रमामध्ये इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा श्रोते हो, तुमच्या या मित्राला प्रणयला अनुमती द्या. ठीक 6 वाजता आपण ऐकू शकणार आहात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदीतलं बातमीपत्र, जे आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर पुन्हा 6:05 भेटणार आहोत इथे या ठिकाणी 107.1 MHz रेनबो फंडे या कार्यक्रमात. वंदन या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी आपल्या दिवसाची सुंदर सुरुवात भक्ती संगीताच्या साथीने केली. हे आणखी 2 गाणी, ज्यास देव सापडला माणसाच्या ठाई, त्यास मंदिराच्या भिंती दिशा सर्वदाही.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार श्रोते हो, नमस्कार. आज आहे दिनांक 23 जून 2026, वार मंगळवार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू करत आहोत आणि या कार्यक्रमामध्ये तुमच्या साथीने तुमची सोबत करण्यासाठी या बाजूने मी आहे, तुमचा मित्र, तुमचा सखा, तुमचा दोस्त प्रणय.
2: Facebook in sky, WhatsApp in life, man more calm, ethano aram, so start up your day with Rainbow Fun Day.

श्रोते हो, जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान कोलाबा येथे 34 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज येथे 35 अंश सेल्सिअस. किमान तापमान कोलाबा येथे 26 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज येथे 25 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज येथे 86%. पुढील 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ असण्याची शक्यता आहे. पर्जन्य प्रमाण मध्यम ते अधिक असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी सूचना. समुद्रामध्ये 75 किलोमीटरपर्यंत वारे ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहतील, जो वेग 60 किलोमीटर प्रतितास इतका होऊ शकतो. 22 जून ते 26 जून या काळामध्ये मच्छीमार बांधवांनी समुद्रात प्रवेश करू नये असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. श्रोते हो, आपण ऐकलं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

एक होता विदूषक या चित्रपटातलं हे गाणं खरं तर ही प्रार्थना आहे त्या चित्रपटामध्ये. एक होता विदूषक मराठी चित्रपटसृष्टीचा, किंबहुना असं म्हणूया भारतीय चित्रपटसृष्टीमधील एक महत्त्वाचा चित्रपट. दिग्दर्शक होते डॉक्टर जब्बार पटेल. डॉक्टरकीसाठी स्टेथोस्कोप हाती धरलेल्या डॉक्टर जब्बार पटेल यांना कॅमेरा अधिक खुणावत होता आणि अखेर स्टेथोस्कोप खाली ठेवून कॅमेरा हाती घेत एक प्रतिभावान आणि सर्जनशील दिग्दर्शक म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चित्रपट या क्षेत्राकडे ते वळले आणि या क्षेत्रात पदार्पण करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले. जब्बार रझाक पटेल, जन्म 23 जून 1942, महाराष्ट्राची पवित्र संतभूमी अर्थात पंढरपूरमध्ये झाला. आज डॉक्टर जब्बार पटेल यांचा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने आपण त्यांच्याविषयी बोलणार आहोत. त्यांनी जे महत्त्वाचे चित्रपट आपल्या चित्रपटसृष्टीला दिले, ज्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं, त्यांचे विषय, त्यातला आशय या साऱ्याबद्दल बोलणार आहोत आणि त्या चित्रपटांमधील काही गाण्यांचा आनंदही घेणार आहोत. एक होता विदूषकमधीलच हे आणखी एक गाणं.

डॉक्टर जब्बार पटेल यांना वयाच्या 10व्या वर्षीच शाळेमध्ये नाटकात काम करण्याची आणि दिग्दर्शनही करण्याची संधी मिळाली. हे नाटक त्यांचं या क्षेत्रात येण्याची पहिली पायरी ठरलं. जन्म जरी पंढरपुरात झाला असला तरी त्यांचं बालपण आणि पुढील काळ सोलापुरामध्ये गेला. तिथे श्रीराम पुजारी हे त्या काळचं नाट्यक्षेत्रातलं मोठं नाव. त्यांच्या घरी राहून डॉक्टर जब्बार पटेल यांना साहित्य, संगीत, नाट्य या तीनही क्षेत्रातील लोकांना जवळून पाहण्याची संधी मिळाली आणि वास्तवात त्या सगळ्या त्यांच्या तिथल्या राहण्याच जडणघडणीत सगळ्या मातब्बर व्यक्तिमत्वांना जवळून पाहता आलं. आणि हे सगळं असंच घडावं आणि हे मला अनुभवता यावं यासाठी पडेल ते काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. पुढे महाविद्यालयामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असताना आणखी बऱ्याच वेगळ्या घडामोडी घडणार होत्या. त्या कोणत्या? त्याबद्दल बोलूया मुक्ता चित्रपटातील या गीतानंतर.

श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

नाटककार विजय तेंडुलकर यांच्याशी झाली. तेंडुलकर यांच्यासह जब्बार पटेल यांनी नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. लेखक विजय तेंडुलकर आणि दिग्दर्शक जब्बार पटेल यांची बळी ही एकांकिका, त्यानंतर श्रीमंत हे नाटक गाजल्यानंतर घाशीराम कोतवाल हे सुप्रसिद्ध नाटक दिग्दर्शित करण्याची संधी डॉक्टर जब्बार पटेल यांना मिळाली, जे आज तागायत संपूर्ण नाट्यविश्वातील अत्यंत महत्त्वपूर्ण कलाकृती म्हणून गणलं जातं. आणि या नाटकाचे विविध भाषांमधले प्रयोग आताच्या काळातही सुरू आहेत, यावरूनच आपल्याला घाशीराम कोतवाल या नाटकाचं रंगभूमीवरचं महत्त्व दिसून येईल.

पुढच्या काळात निळू फुले आणि डॉक्टर श्रीराम लागू यांच्यासारखे दिग्गज कलाकार प्रथमच आमनेसामने आणणारा सामना चित्रपट तयार झाला. चित्रपट गाजला. डॉक्टर जब्बार पटेल यांचं पहिलंच दिग्दर्शन असलेला सामना बर्लिनच्या महोत्सवात भारताकडून पहिलाच चित्रपट होता. राजकारणातले छुपे आणि उघड संघर्ष, समाजातील अशक्त घटकांचा केला जाणारा वापर, हे सर्व त्यानंतर सिंहासनमधून दाखवलं. आणखीही मोजके पण परिणामकारक चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीला डॉक्टर जब्बार पटेल यांनी दिले. त्यांनी दिग्दर्शन केलं त्या चित्रपटांचं. एका हिंदी चित्रपटाचं लेखनही केलं आणि एकाचं दिग्दर्शन केलं, लघुपट केले, नाटकांमधून कामही केलं. आता यानंतर मित्रांनो आपण एक गाणं ऐकणार आहोत. सहसा एरवी हे गाणं ऐकण्याचा योग येत नाही, पण आज ऐकूया आणि नंतर बोलूया.

मुक्ता ह्या चित्रपटातलं हे गाणं आपण आता नुकतंच ऐकलं. शब्द होते मल्लिका अमर शेख यांचे. संगीत आनंद मुडक, स्वर प्रभंजन मराठे. स्त्री अस्मितेचं भान देणारा उंबरठा हा चित्रपट जेव्हा जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केला, प्रदर्शित झाला, त्यानंतर तत्कालीन सामाजिक जीवनामध्ये बहुरंगी आणि बहुढंगी परिणाम करणारा हा चित्रपट ठरला. एक होता विदूषक आणि राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहर उमटवणारा.

आणि या सगळ्या प्रवासात जैत रे जैत या चित्रपटाला विसरून अर्थातच चालणार नाही आहे. रवींद्र साठे यांच्या स्वरातलं जैत रे जैत या चित्रपटातलं आपल्या सगळ्यांनाच निसर्गाच्या आणखी जवळ आणखी आणखी जवळ घेऊन जाणार

श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12:00.

0: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
1: सहज संवाद,
2: सहज संवाद।
3: नमस्कार, मी सिद्धार्थ मेनन आणि तुम्ही ऐकताय FM रेनबो 107.1 MHz वर।

अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये आपल्या चित्रपटांनी एक स्वतःचं वेगळं विशेष स्थान ज्यांनी प्राप्त केलं. वैद्यकीय क्षेत्रापासून सुरुवात करत करत आपल्या आतली मनातली नाटक आणि सिनेक्षेत्राची आवड जोपासली आणि मराठी चित्रपटसृष्टीला आपल्या सर्व रसिकांना किंवा असं म्हणूया संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीला महत्त्वपूर्ण चित्रपटांच्या आधारे योगदान दिलं. 2000 साली आलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा इंग्रजी चित्रपट इतर भाषांमध्येही डब करून दाखवला गेला. या साऱ्या चित्रपटांमधून डॉक्टर जब्बार पटेल यांच्यातलं दिग्दर्शकीय विचारतंत्र किती सशक्त आहे हे साऱ्या जगाने पाहिलं, अनुभवलं. डॉक्टर जब्बार पटेल यांना वाढदिवसाच्या अत्यंत मनापासून खूप खूप शुभेच्छा. सर्व आकाशवाणीच्या परिवाराकडून, श्रोत्यांकडून खूप खूप शुभेच्छा.

0: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: मैं कैसे कैसे.
0: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद. गुणसागर गंभीर.
4: कैसे कैसे मैं कैसे कैसे.
0: अवश्य ऐका दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
5: फेसबुक इन स्काय, व्हॉट्सअप इन लाईफ, मान मोड काम, इथे नो आराम. सो स्टार्ट अप युअर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
6: रेनबो फन डे, रेनबो फन डे.
5: म्युझिकल साथ, रियल लाईफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास. स्टार्ट अप युअर डे विथ रेनबो फन डे.
7: रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू आहे. मित्रांनो, आपण ऐकत आहात 107.1 MHz आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. 6:53 आणि 33 सेकंद होत आहेत आणि आज आता आपण यावेळी बोलणार आहोत खेळांविषयी, खेळांमधल्या सर्वोच्च स्थानी असलेल्या स्पर्धांविषयी ज्या 1900 पूर्व काळामध्ये सुरू झालेल्या आहेत. होय मंडळी, आपण बोलणार आहोत ऑलिम्पिक स्पर्धांविषयी, कारण आजचा दिवस त्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आज आहे 23 जून, ऑलिम्पिक दिवस. प्राचीन ग्रीसपासून आधुनिक जागतिक क्रीडा महोत्सवापर्यंतचा ऑलिम्पिक स्पर्धांचा प्रवास खरं तर अत्यंत प्रेरणादायी आहे. सुरुवातीच्या काळामध्ये 776 पहिल्या अधिकृत ऑलिम्पिक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं ग्रीसमध्ये, आणि तिथे ग्रीक देवता झ्यूसच्या सन्मानार्थ सभा भरवल्या, स्पर्धा भरवल्या जात असत, आणि त्या स्पर्धांमध्ये अव्वल येणाऱ्या अर्थातच जिंकणाऱ्या खेळाडूंना ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून त्यांचा गौरव करण्यात येत असे. मग त्यांना तिथून पुढे सामाजिक आणि सांस्कृतिक ठिकाणी, सण समारंभाच्या ठिकाणी सन्मानाचं स्थान मिळत असे ज्या खेळाडूंनी त्या स्पर्धांमध्ये विजय प्राप्त केलेला आहे. मग नंतर पुढे पुढे पुढे पुढे जात जात 393 या स्पर्धा बंद झाल्या. 1500 वर्ष कोणत्या स्वरूपाच्या स्पर्धा झाल्या नाहीत. आणि मग त्यानंतर कुबर्टीन नावाच्या फ्रेंच शिक्षणतज्ञ आणि क्रीडातज्ञाच्या पुढाकाराने

या स्पर्धांचं पुनरुज्जीवन झालं आणि 1984 आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती स्थापन झाली. 86 ॲथेन्समध्ये पहिल्या आधुनिक आताच्या जगातल्या ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्यावेळी 14 देशातील 241 खेळाडूंनी सहभाग घेतला आणि आज सध्या ऑलिम्पिक स्पर्धांचं वर्चस्व, साम्राज्य किंवा वलय किती मोठं आहे, किती वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या जाती धर्मातले देशातले भाषांचे खेळाडू एकत्र येतात, खेळ दाखवतात, राष्ट्रीय एकात्मता आंतरराष्ट्रीय एकात्मता बनते आणि आपापसातला बंधुभाव, ऐक्य, समता या सर्व गोष्टींना प्रोत्साहन आणि चालना मिळते. ऑलिम्पिक दिन हा निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देणारा खेळाचा एक वार्षिक जागतिक उत्सव आहे असं IOC म्हणजेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणते. पहिला ऑलिम्पिक दिवस 23 जून 1948 रोजी साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी तेव्हाचे अध्यक्ष सिगफ्रीड ॲन्ट्रॉम यांनी तरुणांना एक संदेश दिला होता. तो संदेश काय होता? तर तरुणांनी खेळाकडे गांभीर्याने पाहणं अत्यंत गरजेचं आहे. 1948 साली ऑलिम्पिक दिन आणि आज 2026 सालचा ऑलिम्पिक दिन याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. किमान आपण, तुम्ही आणि आम्ही, तुम्ही आहात तिथे, मी आहे तिथे, आपण सगळेजण काय ठरवू शकतो आपल्या जीवनामध्ये, आपण आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असलो तरी खेळाला सुद्धा स्थान देऊया आणि तंदुरुस्त राहूया. ऐकूया हे तंदुरुस्त गाणं. सावरखेडे गाव या चित्रपटातलं कुणाल गांजावाला यांच्या स्वरातलं हे गाणं. मनाची तंदुरुस्ती सुद्धा गरजेची आहे की त्याची काळजी FM रेनबो घेईल.

हे सगळं आपलं जे रोजचं जगणं आहे हे सुरू असताना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये मागच्या अनेक दिवसांपासून एक प्रश्न फार वेळा येत होता, सतावत होता, त्रास देत होता, त्यात अधूनमधून लाईट जात होती आणि फार वाटत होतं की कधी पाऊस येणार आहे, कधी पाऊस येणार आहे. काल मला वाटतं महाराष्ट्रामधल्या अनेकांना उत्तर मिळालं असेल. मुंबईत तर उत्तर मिळालं आहे. काल रात्री मुंबईतल्या काही भागांमध्ये पावसाच्या काही सरी कोसळल्यात आणि वातावरण थंडगार झालं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जे फार गरम होतं तर त्यापासून सुटका मिळणार आहे आणि त्यामुळे आपल्याला पावसाची सुद्धा छान सुंदर गाणी ऐकायला मिळणार आहेत. एकूणच या वर्षीचा पावसाळा फार उशिरा का होईना पण एकदाचा सुरू झालेला आहे. मित्रांनो, आनंद घेऊया या पुढच्या गाण्याचा स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात. प्लॅटफॉर्म चित्रपटातलं हे गाणं.

स्वयंभर तुझे मन ओघळले माझ्यावर माझ्या पाशी मागत होते एक पाऊस एक सर थेंभर थेंभर तुझे मन थेंभर तुझे मन ओघळले माझ्यावर माझ्या पाशी मागत होते एक पाऊस एक सर थेंभर.

0: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. पहिल्याच दिवशी 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुतीला विजय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौ इथं कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात आगेकूच. आता सविस्तर बातम्या. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून मुंबईत सुरुवात झाली. काल पहिल्याच दिवशी 97,706 कोटी 40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367 कोटी 32 लाख रुपये आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. मोसमी पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. ते म्हणाले,
1: जे तलाव होते, डॅम होते, नद्या होत्या, छोटे नाले होते, त्यांना वेळेवर पाणी थांबवलं असतं आणि ते पाणी आता भरलं असतं तर पिण्याच्या पाण्याचा महत्वपूर्ण प्रश्न आपल्याला सोडवता आला असता. आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी हे दोघंही अडचणीत आलेले आहेत.
0: पटोले यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाला दिलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला. ज्येष्ठ गायिका दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह सभागृहाच्या दिवंगत सदस्यांना दोन्ही सभागृहांमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. निवडणुकीच्या मतदार संघनिहाय निकालांची अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधींकडून.
2: राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून महायुतीचे सुहास शिरसाट विजयी झाले. जळगाव मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नंदकिशोर महाजन विजयी झाले. धाराशिव लातूर बीड मतदारसंघात महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी विजय मिळवला. सोलापूरमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत, सांगली सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील कदम, भंडारा गोंदियामध्ये भाजपचे अविनाश ब्राह्मणकर हे विजयी झाले. अमरावतीत महायुतीचे प्रवीण पोटे विजयी झाले. नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, तर परभणी हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिकमध्ये मात्र शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे राजीव पोद्दार यांचा विजय झाला. या निवडणुकीत पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विक्रम काकडे, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, ठाण्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, कोकणातून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी आणि वर्धा गडचिरोली चंद्रपूरमधून भाजपचे अरुण लखानी हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह पुण्याहून सविता म्हसकर.
0: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी काल मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे

संजय दीना पाटील आणि नागेश पाटील अष्टीकर यांचा समावेश आहे. घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून हे पक्षांतर करण्यात आल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील, त्यांना विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही, तसंच त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवण्यात येईल अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्मसन्मान प्रदान करणार आहेत. 2 मान्यवरांना पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री सन्मान आज प्रदान केले जातील. अभिनेते मम्मुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांच्यासह 65 मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरच्या रासायनिक वज्रलेपनाला पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयानं स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघानं यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावर काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं मूर्तीवर कोणत्याही प्रकारचं लेपन करण्यास मनाई केली आहे. मंदिर समिती आणि पुरातत्व विभागाकडून हे रासायनिक वज्रलेपन केलं जाणार होतं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसाठी शेगावमधून प्रस्थान ठेवलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल अकोला जिल्ह्यातील भवरद इथं आगमन झालं. जिल्ह्याच्या सीमेवर तसंच मार्गावरील विविध गावांमध्ये भाविकांनी पालखीचं उत्साहात स्वागत केलं. उत्तर प्रदेशातील लखनौमधील अलीगंज भागात एका कोचिंग सेंटरमध्ये काल लागलेल्या आगीत 15 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले. मृतांमध्ये बहुतांशी 14 ते 16 वयोगटातील विद्यार्थी आहेत. अलीगंजमधील पूर्णिया भागात एका अॅनिमेशन कोचिंग सेंटरमध्ये ही आग लागली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरीतले माजी सैनिक आणि राष्ट्रीय जलतरणपटू तसंच जलतरण प्रशिक्षक शंकरराव मिलके यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. मेंदूच्या विकारामुळे गेले 15 दिवस त्यांच्यावर पुण्यातल्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. प्राचीन भारतीय पारंपरिक युद्धकला असलेल्या सिलंबम या क्रीडा प्रकाराच्या आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा येत्या 1 आणि 2 ऑगस्ट रोजी मलेशियामध्ये होणार आहेत. या स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवडमधील 21 खेळाडूंची निवड झाली आहे. जालना इथं नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेतून भारतीय संघाची निवड झाली. गडचिरोली, धुळे आणि नंदुरबार शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात काल मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्येही काल पावसाचं आगमन झालं, मात्र अद्यापही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाई असून नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. भंडारा जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. जिल्ह्यात विविध ठिकाणी काल वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला, काही शेळ्या आणि एक म्हैस मरण पावली. राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचं आगमन झालं असलं तरी काही भागात अजूनही उष्णतेची तीव्रता कायम आहे. वाढतं तापमान लक्षात घेऊन जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं काल तळकोकणातून आगेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागांपर्यंत मजल मारली आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याच्या काही भागात तो सक्रिय झाला आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात, पहिल्याच दिवशी 97,706 सहा

कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुतीला विजय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशमध्ये लखनौ इथं कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात आगेकूच. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: 107.1 मेगाहर्ट्झवर मित्रांनो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी. रेनबो फंडेच्या उत्तरार्धामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. या बाजूनी आहे कार्यक्रम तुमच्यासाठी सादर करण्यासाठी मी तुमचा मित्र, तुमचा सखा, तुमचा दोस्त प्रणय. मंडळी, जगण्याचा पाया व्हाया सोशल मीडिया, या अंतर्गत आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या समोर आलेल्या एखाद्या विशेष प्रेरणादायी अशा गोष्टीबद्दल, प्रसंगाबद्दल, कहाणीबद्दल आपल्या रेनबो फंड या कार्यक्रमामध्ये बोलत असतो. तर आज जगण्याचा पाया व्हाया सोशल मीडिया यामध्ये आपण बोलणार आहोत नाशिकच्या शर्वरीबद्दल. शर्वरी खैरणार, कॅन्सरचा सामना करत असतानाच तिने दिली 10वीची परीक्षा आणि दाखवून दिलं की प्रयत्न प्रामाणिक असतील तर अपार जिद्दीच्या जोरावर यशाची गोड फळं चाखायला मिळतातच.
1: विसरूनी जा काल काय झालं, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा, दिल खुला

9वीमध्ये असताना शर्वरीला कर्करोगाचं निदान झालं, त्यामुळे तिचं संपूर्ण वर्ष उपचार, वेदना आणि रुग्णालयाच्या फेऱ्या यामध्ये गेलं. बरं, कर्करोग हा असा रोग आहे ज्याची उपचार पद्धती आणि त्यातून सुटकेचा मार्ग आजच्या आधुनिक जगालासुद्धा सहज सापडत नाही. शर्वरीला कर्करोगाने ग्रासलं खरं आणि तो वेगाने वाढत देखील होता, त्यामुळे 10वीच्या उंबरठ्यावरच तिच्यावर अत्यावश्यक शस्त्रक्रिया करावी लागली आणि त्यातच एक पाय काढावा लागला. अर्थातच आता एक पायच नाही म्हटल्यानंतर त्या उपचारातून पुन्हा पूर्वपदावर येणं आणि नेहमीप्रमाणे आपलं आयुष्य जगणं याला लागणारा काळ आणि पुन्हा कर्करोगाचा सामना आहेच, हे सगळं पाहता शाळेत जाणं मात्र कठीण होऊन बसलं. अशावेळी शर्वरीने हार मानली नाही. यूट्यूबच्या माध्यमातून दिवसाचे 4 ते 5 तास अभ्यास करत करत करत मेहनतीने तिने 10वीची परीक्षा दिली आणि 10वीच्या परीक्षेमध्ये जो निकाल आता नुकताच लागला मे महिन्यामध्ये, तिने 80% गुण मिळवले. मंडळी, आपण कोणत्या तक्रारी करतो? मुळातच तक्रारी का करतो आपण? काय समस्या आहेत आपल्या? काय अडचणी आहेत आपल्या? शर्वरीने जे 80% गुण मिळवलेत हे फक्त 80% असं कागदी दिसण्यापुरतं आहे, पण ही कमालीची जिद्द आहे, यातून घ्यावी तितकी प्रेरणा कमी आहे. शर्वरीचं हे उदाहरण डोळ्यासमोर आणावं आपण, आणि जेव्हा केव्हा आपण हार मानणार असू तेव्हा पुन्हा उठून एक शेवटचा प्रयत्न करून पाहावा. त्याही प्रयत्नात अपयश आलं तर समजावं की हा शेवटचा प्रयत्नच नाही, जोवर मला यश मिळत नाही तोवर माझा शेवटचा प्रयत्न येणारच नाही हा धडाच घेऊ शकतो की आपण शर्वरीच्या या प्रेरणादायी संघर्षातून. कारण आयुष्यातील काही कथा या केवळ यशोगाथा नसतात, त्या जिद्द, चिकाटी आणि इच्छाशक्तीचं जिवंत उदाहरण असतात. शर्वरीची कहाणी अशीच आहे. एका बाजूला कर्करोगासारखा गंभीर आजाराशी सुरू असलेला संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला 10वीच्या परीक्षेची तयारी, आणि या दोन्ही आघाड्यांवर तिने दाखवलेलं धैर्य हे खूप महत्त्वाचं होतं. पुढे तिला कम्प्युटर इंजिनियर बनायचं आहे, स्पर्धा परीक्षा द्यायच्यात आणि अधिकारी व्हायचं आहे, कृत्रिम पायाच्या सहाय्याने हिमालयसुद्धा सर करायचा आहे. अरुणिमा सिन्हाने तिच्यासमोर आदर्श उदाहरण घालून दिलेलंच आहे, अरुणिमासुद्धा कृत्रिम पायाच्या सहाय्याने हिमालय सर करणारी अपंग महिला ठरली. शर्वरीसुद्धा अरुणिमाच्या पावलावर पाऊल ठेवून हिमालय सर करेल, पण सध्या आपण असं म्हणू शकतो तिने आयुष्याची खूप मोठी लढाई जिंकण्याच्या दिशेने एक सशक्त पाऊल टाकलेलं आहे. शर्वरीला आपल्या शुभेच्छांची नितांत गरज आहे. आपण जिथे कुठे आहोत तिथून शर्वरीसाठी शुभेच्छा देऊया. आणि तिची कहाणी आपल्याला शिकवते, परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्नांवर विश्वास ठेवून सातत्याने प्रयत्न केले तरी यशाचा मार्ग नक्कीच सापडतो. कारण संघर्ष हा शेवट नसतो, नव्या दिन उमेदीने उभं राहण्याची संधी असते. शर्वरीच्या धैर्याला, जिद्दीला आणि यशाला मनपूर्वक सलाम.

हे गाणं आज आता या क्षणासाठी केवळ शर्वरीसाठी आपल्या सगळ्यांच्या वतीने

0: मैं कैसे कैसे,
1: श्रोते हो,
0: मैं
1: शास्त्रीय
0: कैसे
1: संगीताची परंपरा समर्थपणे
0: कैसे
1: सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्ताने पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद. गुणसागर गंभीर.

0: अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: नमस्कार, मी आशिष कुलकर्णी आणि तुमचा दिवस स्वरमय करण्यासाठी ऐकत रहा 107.1 MHz वर FM रेनबो.
0: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
4: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
5: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
6: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
7: फेसबुक इन स्काय, व्हॉट्सअप इन लाइफ, मन मोर काम, इथेनो आराम. सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे.
8: रेनबो फन डे. रेनबो फन डे.
7: म्युझिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास. स्टार्ट अप योर डे विथ
3: श्रोते हो, रोज आपल्या रेनबो फंडे या कार्यक्रमामध्ये आपण मुंबईची गोष्ट ऐकत आहोत, मुंबईची कहाणी ऐकत आहोत जी फारशी आपण कधी ऐकलेली नाही. आणि आज अज्ञात मुंबई या आपल्या त्या कार्यक्रमाचा पुढील भाग आपण ऐकू शकणार आहात ठीक 7:45 मिनिटांनी.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया माझगाव हे नाव आलं कुठून याविषयीच्या गोष्टीचा चौथा भाग.
1: 1769 मध्ये मोरोक्कोतून झालेल्या हकालपट्टीनंतर पोर्तुगीजांनी शेजारीच खाली

0: दक्षिणेस असलेल्या ब्राझीलची किनारपट्टी जवळ केली आणि तिथल्या अमेझॉन नदीच्या उत्तर किनाऱ्यावर त्यांनी आपली नवीन वसाहत थाटली. त्यांनी या नवीन वसाहतीचं नाव ठेवलं नोवा दे माझा गाव, म्हणजे नवीन माझगाव. ऐक नि गंमत, ब्राझीलच्या अमापा या राज्यात हे शहर आहे, आपण ते नकाशावर पाहू शकतो. मोरोक्को आणि ब्राझील या दोन देशातल्या माझगाव बद्दल पुष्कळ माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे, जिज्ञासूंनी ती जरूर वाचावी.
1: पोर्तुगीजांनी आपला मोर्चा त्यापूर्वीच भारताकडे वळवला होता. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरचे गोवा, कालिकत असे प्रदेश त्यांनी ताब्यात घेतल्यानंतर इसवी सन 1534 मध्येच मुंबईची बेट त्यांच्या ताब्यात आली होती. मुंबईचं माझगाव बेट प्रथमपासूनच त्यांच्या प्रभावाखाली होतं. हे तर त्यांचं मोठं प्रभाव क्षेत्र झालं होतं. या छोटेखानी बेटावरच्या मूळ निवासी कोळी, भंडारी, आगरी इत्यादींना त्यांनी मोरोक्कोच्या सवयीनं माझी येन किंवा माझी घेन म्हणायला आणि त्यांची भूमी या नात्यानं या बेटाला माझा गान, माझा गाव म्हणून संबोधायला सुरुवात केली असावी का? शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना तसंच झालं असावं असं मला तरी वाटतं. फक्त काळाच्या ओघात या नावाचा अपभ्रंश होऊन ते MAZAGON माझगाव म्हणून स्थिर झालं असावं. तेच नाव पुढं मुंबईवरच्या पुस्तकातून कायम झालं असावं.
0: या तीनही ठिकाणांवर पोर्तुगीजांचं राज्य होतं हा या तीनही ठिकाणांमधला समान घटक आहे. मोरोक्को, मुंबई आणि ब्राझील या तिन्ही ठिकाणची समुद्राशी असलेली जवळीक हे या तिघांमधलं आणखीन एक साम्य. तर माझगाव नावाचा मत्स्यग्राम, मच्छगाम किंवा माझा गाव याच्याशी काहीही संबंध नसून माझगावचं नाव अशा पद्धतीनं पोर्तुगीजांकडून बहाल केलं गेलेलं असावं असं मला वाटतं.
1: पोर्तुगीजांनी वंश परंपरागत अधिकारानं माझगाव बेट ज्या अँटोनिओ पेसो नामक जमीनदाराला बहाल केलं होतं त्यांच्या वंशवृक्षाची एक फांदी आजही अस्तित्वात आहे. ती आपल्या मुळांचा विविध बाजूंनी शोध घेत असते. त्यांच्या शोधकार्याची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे.
0: माझगाववरची पोर्तुगीज छाप 20-25 वर्षापूर्वीपर्यंत नजरेला अगदी स्पष्ट दिसायची. तिथली पोर्तुगीज पद्धतीची देखणी घरं, नीट आखणी केलेले रस्ते, लहान गल्ल्या, त्यांना दिलेली ख्रिश्चन नावं, क्रॉस पाहणाऱ्याला गोव्याची आठवण करून द्यायची. चहूबाजूंनी माजलेल्या गगनचुंबी इमारतींनी देखणं टुमदार माझगाव गिळंकृत करायला सुरुवात केली असली तरी काही चिवट गोष्टी अजूनही तग धरून आहेत. माझगावमध्ये पोर्तुगीज काळाचं प्रतिबिंब दाखवणारं म्हातार पाखाडी नावाचं गाव अजूनही तग धरून आहे. अरुंद पण स्वच्छ गल्ल्या म्हणाव्यात असे रस्ते, त्यांच्याकडेनं बैठी किंवा एक दोन मजली देखणी घरं, त्यांचं लाकडी काम, नेत्रदीपक रंगसंगती, त्यांना दिलेली इंग्रजी नावं, गल्ल्यांच्या तोंडावर असलेले लहानसे क्रॉस आणि त्यासमोर मंदपणे तेवणाऱ्या मेणबत्त्या, संध्याकाळच्या वेळेस एखाद्या घरातून पाझरणारे पाश्चात्य संगीताचे सूर ऐकताना ते गाव अजूनही 16व्या शतकातच थांबलेलं आहे का असं वाटायला होतं. या गावाचा फेरफटका मारताना आपल्याला एकेकाळची जुनी, शांत आणि समाधानी मुंबई अनुभवता येते. आता या गावाच्या कडेनं विकासाची लागण सुरू झालेली आहे. तिथले रहिवासी ती लागण थोपवण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत. त्यांना यश किती मिळेल हे माहीत नाही.
1: पोर्तुगीज काळातली मुंबई कशी होती याचा एक काळाला पुरून उरलेला तुकडा पाहायचा असेल तर या गावात फेरफटका मारायलाच हवा. तिथले रहिवासीही आपुलकीने सर्व माहिती देतात. माझगाव हे एकेकाळचं टेकड्यांचं गाव. माझगाव हिल,

0: छिनाल टेकडी आणि नवरोजी हिल या टेकड्या कधी काळी उभ्या होत्या। या टेकड्यांच्या पायथ्याशी कधीतरी समुद्र खेळत असे। आत्ताच्या बॅरिस्टर नाथ पै मार्गापर्यंत म्हणजेच जुन्या रे रोड पर्यंत समुद्राची व्याप्ती होती। 1890 ते 1920 दरम्यान या टेकड्या फोडून समुद्रात भराव घालण्यात आला। त्या भरावावरच माझगावच्या वाडी बंदर पासून शिवडीच्या दारूखान्यापर्यंतची विविध बंदरांची माळका उभी आहे।
1: छिनाल टेकडी हे काही त्या टेकडीचं मूळ नाव नव्हे, त्या टेकडीचं खरं नाव सिनाल हिल। सिनाल हा पोर्तुगीज शब्द, पोर्तुगीज भाषेत सिनाल म्हणजे इंग्रजीत सिग्नल, समोरच्या समुद्रातून येणाऱ्या जहाजांना संदेश देण्याची व्यवस्था या टेकडीवर असावी म्हणून ती सिनाल हिल। स्थानिकांनी या सिनालचं रूपांतर छिनाल असं केलं, पण हे नाव संपूर्ण मुंबईभर लोकप्रिय केलं ते मात्र मुंबईच्या टॅक्सीवाल्यांनी। आता ती टेकडी नाही, मात्र तिचं नाव असलेला एक रस्ता तिथे आहे।
0: भंडारवाडा टेकडी अजूनही उभी आहे। या टेकडीच्या माथ्यावर महापालिकेचा बगीचा तर पोटात वॉटर रिझर्वॉयर आहे। या टेकडीवर एकेकाळी बेल्वेडेर नावाची एका ब्रिटिश अधिकाऱ्याची बंगली होती। त्याची पत्नी एलायझा ड्रेपर एका रात्री दोरखंडाच्या सहाय्याने ह्या टेकडीचा उभा कडा उतरून खाली उभ्या असलेल्या बोटीतून तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती। ती टेकडी आहे पण तिने समुद्रापासून फारकत घेतलीय। बेल्वेडेर बंगली तर कधीच काळाच्या उदरात गडप झालीय।
1: 20व्या शतकात मुंबईतल्या गिरण्यांमध्ये नोकरी चाकरीसाठी आलेल्या कोकणांनी मुंबईत प्रवेश केला तो माझगावात असलेल्या धक्क्यावरूनच। लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य यांनी इथे बांधलेला धक्का पुढची अनेक वर्ष कोकणातून बोटीनं येणाऱ्यांचा आधार होता। 20व्या शतकातली बहुतेक मुंबई या धक्क्यावरूनच मुंबईत प्रवेश करती झाली होती। हा धक्का पुढच्या काळात भाऊचा धक्का म्हणून प्रसिद्ध झाला। अजूनही हा धक्का आहे पण आताशा तिथे फारशी वर्दळ नसते। पण तरीही भाऊच्या धक्क्याच्या उल्लेखाशिवाय माझगाव अपूर्ण आहे।
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची।
3: माझगाव हे नाव आलं कुठून याविषयीची गोष्ट आपण ऐकली अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनामध्ये। आणि अशी ही गोष्ट होती माझगाव या नावाची। उद्या ऐकणार आहोत माहीमच्या कॉजवेच्या गोष्टीबद्दल। ऐकत रहा अज्ञात मुंबई। लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी खत्ते, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळुदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर।

श्रोतेहो, आपण ऐकला अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आणि आता इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. तेव्हा रेनबो फंडे या कार्यक्रमातून तुमचा निरोप घेण्याची अनुमती द्या तुमच्या या मित्राला प्रणयला. ठीक 8 वाजता आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या समाचार प्रभात, 8:15 इंग्रजी बातम्या मॉर्निंग न्यूज आणि 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या राष्ट्रीय बातमीपत्र. आणि तुम्ही तुमचा आजचा दिवस सुखाचा, आनंदाचा, समाधानाचा, स्वच्छंदी जगा या मनापासून सदिच्छा. पुन्हा लवकरच भेटूया. नमस्कार.

पार पडला होता. यामध्ये 66 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला होता. गेल्या 10 वर्षात राष्ट्र प्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी विविध पावलं उचलण्यात आली असून जगात आज भारत सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आणि विश्वासार्ह शक्ती म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत काल एका खासगी माध्यम संस्थेच्या वतीनं आयोजित संमेलनात ते बोलत होते. पंतप्रधान पुढे म्हणाले की सरकारच्या वतीनं वर्तमान स्थितीत देशाच्या विकासासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि निर्णय देशाच्या पुढील 1000 वर्षासाठीच्या भविष्याला आकार देणारे आहेत. गेल्या 12 वर्षाच्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात 45,000 गावांपर्यंत मोबाईल संपर्क यंत्रणा पोहोचली असून 6,000 नवीन टपाल कार्यालयं सुरू करण्यात आली आहेत तर 75,000 बँक कर्मचारी कार्यरत आहेत अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीमध्ये नाफेडच्या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करणार आहेत. लिलाव प्रक्रियेमध्ये पारदर्शकता कार्यक्षमता आणि कामकाजात सुलभता आणण्याच्या दिशेनं उचललेलं हे महत्वाचं पाऊल आहे. भारत आणि मोरक्को दरम्यान दहशतवाद विरोधी संयुक्त कार्यसमूहाची काल नवी दिल्लीत बैठक झाली. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉ विनोद बाहडे आणि मोरक्कोच्या राष्ट्रीय न्यायिक पोलीस ब्रिगेडचे प्रमुख हिशाम बाली यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी दोन्ही देशांनी विविध प्रकारातील दहशतवाद विशेषतः सीमावर्ती भागात सुरू असणाऱ्या अतिरेकी कारवाया यांची कडक निंदा केली. भारत आणि मोरक्को दरम्यान माहिती आणि कार्यप्रणालीविषयी परस्पर सहकार्य आणि देवाणघेवाण करण्याविषयी या बैठकीत सहमती झाली. नवी दिल्लीत सुरू असलेल्या 16 ब्रिक्स देशांच्या सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान काल चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याबरोबर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी भारत आणि चीन दरम्यानचे संबंध सामान्य बनवण्यासाठी करण्यात येत असलेल्या आणि परस्पर सहकार्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या अलीगंज इथल्या एका कोचिंग क्लासमध्ये काल लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 4 जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी लखनौ विकास प्राधिकरण अग्निशमन विभाग आणि वीज वितरण विभागातील 4 अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. तसंच या दुर्घटनेच्या तपासासाठी योगी आदित्यनाथ यांनी विशेष तपास पथकाची नेमणूक केली असून त्यांनी 7 दिवसात याबाबतचा अहवाल द्यायचे निर्देश दिले आहेत. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली इमारत पोलिसांनी सील केली असून अधिक तपास करण्यासाठी या भागात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तसंच जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशात केली आहे. कतारमधील रास लाफान इथं सर्वात मोठ्या गॅस निर्मिती कारखान्यात परवा रात्री झालेल्या स्फोटामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 12 भारतीयांचा समावेश आहे. या दुर्घटनेत 66 जण जखमी झाले आहेत. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं 12 भारतीयांच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचं स्पष्ट केलं असून त्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. दोहा इथल्या भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या आपण सतत संपर्कात असून ते दुर्घटनाग्रस्त भारतीयांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करत असल्याचं एस जयशंकर यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. देशात 5 लाख नागरिकांनी अवयव दानाचा संकल्प केला असून
हा आतापर्यंतचा देशातील सर्वोच्च विक्रम आहे. अवयव दान आणि त्वचा दानाबद्दल नागरिकांमध्ये वाढत असलेल्या जागरूकतेचं आणि सामूहिक जबाबदारी घेण्याप्रती वचनबद्धतेचं हे प्रतीक असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. अवयव आणि त्वचा दानामुळे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो रुग्णांना यामुळे नवजीवन मिळण्याची आशा निर्माण होते. सरकारनं सामाजिक जबाबदारी विकसित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं हे यश असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय अवयव आणि त्वचा प्रत्यारोपण समितीचे संचालक डॉ अनिल कुमार यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले आहेत, तसंच देशातील सर्व राज्य सरकारांनाही धन्यवाद दिले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. मजूर पक्षाचं प्रमुख पदही त्यांनी सोडलं आहे. ब्रिटिश पार्लमेंटचं अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून त्याआधी नवीन नेत्याची निवड होईपर्यंत आपण पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचं स्टार्मर यांनी जाहीर केलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतील फिलाडेल्फिया इथं आय गटात झालेल्या फ्रान्स आणि इराक दरम्यानच्या सामन्यात फ्रान्स संघानं विजय मिळवला, तर अर्लिंग्टन इथं जे गटात झालेल्या सामन्यात अर्जेंटिनानं ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव केला. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीनं जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोसचा 16 गोलांचा विक्रम मागे टाकत विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून मान मिळवला आहे. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून कॅलिफोर्नियामध्ये प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहेत. पुरुषांच्या एकेरी गटात लक्ष्य सेनची लढत बेल्जियमच्या ज्युलियन कैरागीशी होईल, तर किदांबी श्रीकांतचा सामना चिनी तैपाईच्या लियाओ झिओफू हिच्याशी होईल. महिलांच्या एकेरी गटात तन्वी शर्मा आणि जर्मनीच्या यवोन ली यांच्यात लढत होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म सन्मान प्रदान करणार. राष्ट्रप्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी सरकार कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी. देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयव दानाचा संकल्प. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय संघाचं नेतृत्व. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या पथकाची स्थापना केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. 2023 सरकारने या कृती दलाची स्थापना केली होती आणि यामार्फत गेल्या वर्षी 2,500 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट केले होते. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिला. दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील काही खात्यांच्या

प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली, त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. नार्वेकर यांनी आक्षेपाला उत्तर दिलं, मात्र विरोधकांचं उत्तरानं समाधान न झाल्यानं त्यांनी सभात्याग केला. येत्या 5 वर्षात महावितरणची स्थापित क्षमता 78,000 मेगावॅटच्या पलीकडे नेण्याचं नियोजन आहे. पुढच्या वर्षी ही क्षमता 45,000 मेगावॅटपर्यंत नेण्याचं नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 19.5% अधिक वीज मागणी नोंदवण्यात आल्याचं ते म्हणाले. वीज निर्मितीसाठी राज्याला खराब कोळसा पुरवण्यात आल्याची तक्रार केंद्रीय कोळसा मंत्र्यांकडे केली होती, असंही त्यांनी सांगितलं. एसटी महामंडळाकडे पुरेशा प्रमाणात गाड्या उपलब्ध आहेत, त्यामुळे आगामी गणेशोत्सवात मागणी करणाऱ्यांना अतिरिक्त गाड्या पुरवल्या जातील, असं आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. खासगी बसच्या माध्यमातून मालवाहतूक करणाऱ्या 5,728 दोषी वाहनांवर गेल्या आर्थिक वर्षात कारवाई झाली आणि त्यात 4,61,00,000 रुपयांहून अधिक दंड वसूल केल्यानं सरकारनं लेखी उत्तरात सांगितलं. पावसाळी अधिवेशन काळात योगेश सागर, समीर कुणावार, अर्जुन खोतकर, समाधान अवताडे, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, राजीव खरे, कैलास पाटील आणि हेमंत ओगले यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातली घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करण्याचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते अजन्म तुरुंगवास आणि 10,00,000 रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहर झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी नवीन सुरक्षा धोके आणि आव्हानांविरोधात सतर्क राहण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. नवी दिल्लीत ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16व्या बैठकीत ते बोलत होते. परकीय धोके आता राष्ट्रीय सीमा ओलांडत असल्याचं सांगत त्यांनी नवीन तंत्रज्ञान, दहशतवादाची गुप्त रूपे आणि सायबर धोके अधिकाधिक डिजिटल होत असल्याचं म्हटलं. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन स्वनामांकन प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. राज्यातील पात्र शिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन शिक्षण संचालनालयानं केलं आहे. ऑनलाईन अर्जासाठी nationalawardstoteachers.education.gov.in या संकेतस्थळावर 10 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. आज जागतिक ऑलिम्पिक दिन. यानिमित्त केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी देशातील युवकांनी ऑलिम्पिकच्या उच्च आदर्शांचा स्वीकार करावा आणि तंदुरुस्तीला आपली दैनंदिन सवय बनवावी, तसंच अधिक सामर्थ्यवान आणि निरोगी भारत घडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन केलं आहे. महिला बचत गटांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण करण्यासाठी विविध शासकीय योजनांचा प्रभावी वापर करून समन्वयानं काम करावं, अशा सूचना लातूरचे जिल्हाधिकारी डॉ भारत बास्टेवाड यांनी दिल्या आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाअंतर्गत जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. मनरेगा अंतर्गत रोपवाटिका निर्मिती तसंच कृषी विभागाच्या पोकरा प्रकल्पातील अवजारे बँक यासारख्या उपक्रमांमध्ये महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात येत आहे, तसंच कुक्कुटपालन, शेळीपालन यासारख्या उपजीविकेच्या व्यवसायांसाठी बँकांच्या सहकार्यानं अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. आषाढी वारीकरता पंढरपूरला जाण्यासाठी शेगाव इथून प्रस्थान केलेल्या संत श्री गजानन महाराजांची पालखी आज अकोला जिल्ह्यातल्या डापकी इथं पोहोचली. दिवसभर शहर परिक्रमेनंतर दुपारी मुंगीलाल बाजेरिया विद्यालयाच्या प्रांगणात पालखी दर्शनासाठी ठेवली जाईल. या दिंडीत सुमारे 700 वारकरी सहभागी झाले आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस 14 दिवसांच्या विलंबानंतर सक्रिय झाला असून आज सकाळी मुंबईत रिमझिम पाऊस झाला. मोसमी पाऊस सध्या पुणे, धाराशिव, सोलापूर आणि अलिबागपर्यंत पोहोचला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या आणि परवा राज्यातील अनेक भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी दमदार पाऊस झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण। नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा ओदिशा बिहारच्या काही भागात आगेकूच। कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय

पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव या संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध राज्यांचे कृषी मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते. यंदा कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक तयारी, पर्यायी पीक नियोजन आणि शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण याबाबत बैठकीत चर्चा झाली. एल निनोमुळे उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकार शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी आणि शेतीवर होणारे प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी वचनबद्ध असल्याचं चौहान यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. नैऋत्य मोसमी पाऊस आज मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, मुंबईसह महाराष्ट्राचा आणखी काही भाग, तेलंगणा आणि ओदिशाचा उर्वरित भाग तसंच छत्तीसगड, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात पुढे सरकला. येत्या 2 ते 3 दिवसात उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा काही भाग, महाराष्ट्र आणि छत्तीसगडचा आणखी काही भाग आणि मध्य प्रदेशच्या काही भागात मान्सून पुढे येण्यासाठी आणि त्यानंतरच्या 3 ते 4 दिवसात झारखंड आणि बिहारचा उर्वरित भाग आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्यानं निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते. राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. अधिक क्षमतेचे वीज निर्मिती संच उभे करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर चंद्रपूर इथं 800 मेगावॅट सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सरकारने दिली. वडाळा ठाणे कासार वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा एकूण 5 जणांना अटक करण्यात आली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधानपरिषदेत दिली. प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यामध्ये भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार तसंच मत्स्योत्पादन, पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. अयोध्या इथल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांशी संबंधित अफरातफरीच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकानं आपला प्राथमिक चौकशी अहवाल उत्तर प्रदेश सरकारला सादर केलाय. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय प्रसाद यांच्याकडे लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांनी हा अहवाल सादर केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप तपास सुरू असून त्यासंबंधीची अधिक माहिती गोळा केली जात आहे. अयोध्येतल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांचा गैरवापर झाल्याच्या आरोपानंतर मंदिराच्या विश्वस्त समितीच्या विनंतीवरून राज्य सरकारनं 13 जून रोजी या विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. शिक्षक भरती परीक्षेतल्या कथित फेरफार प्रकरणाच्या संदर्भात चेन्नई, तिरुचिरापल्ली, कोईम्बतूर आणि मदुराई इथल्या 18 ठिकाणांवर ईडीने छापे टाकलेत. 2017 केंद्रीय गुन्हे शाखेनं नोंदवलेल्या तक्रारीची दखल घेत ही कारवाई केल्याचं ईडीनं म्हटलंय. तसंच पोलिसांनी 2021 या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्याचं नमूद केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर

त्याच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कतारमधल्या रास लफान इथं रविवारी रात्री झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचं स्थानिक प्रशासनानं जाहीर केलंय. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली. कतारमधल्या सर्वात मोठ्या गॅस रिफायनरीमध्ये रविवारी झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला तर 66 जण जखमी झाले. रास लफान औद्योगिक क्षेत्रातल्या मुख्य एलएनजी रिफायनरीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचं कतारच्या गृहमंत्रालयानं म्हटलंय. या दुर्घटनेबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी शोक व्यक्त केलाय. दोहा इथला भारतीय दूतावास कतारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून भारतीय नागरिकांच्या कुटुंबियांना सहाय्य करत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान या अपघाताचा देशाच्या निर्यातीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं कतारचे ऊर्जा मंत्री साद शेरिद अल काबी यांनी म्हटलंय. रास लफान बंदर हे जगातलं सर्वात मोठं कृत्रिम बंदर असून या ठिकाणी जगातली सर्वात मोठी एलएनजी निर्यात सुविधा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इराणने या बंदरावर हल्ले केले होते. अपारंपरिक धोक्यांनी देशांच्या सीमा पार केल्या असून सुरक्षेपुढली नवी आव्हानं ओळखून जगानं सावध राहणं गरजेचं असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16 बैठकीत बोलत होते. या बैठकीत अपारंपरिक सुरक्षाविषयक आव्हानांवर विशेष चर्चा होईल असं ते यावेळी म्हणाले. अमेरिकेत कॅलिफोर्निया इथं अमेरिकन ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात होते. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारताचं नेतृत्व करतील. जागतिक क्रमवारीत 14 स्थानावर असलेला लक्ष्य सेन पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत बेल्जियमच्या ज्युलियन कैरागी याच्याशी सामना करणार आहे. किदांबी श्रीकांतचा सामना चायनीज तैपेईच्या खेळाडूशी होणार आहे. साईना दयानंद आपल्या मोहिमेची सुरुवात जपानच्या खेळाडू विरोधात करेल. महिला एकेरीत भारताच्या 7 बॅडमिंटनपटू मुख्य फेरीत सहभागी होत आहेत. यात 5 मानांकित तन्वी शर्मा आणि 6 मानांकित देविका सिंग यांचा समावेश आहे. पहिल्या फेरीत तन्वी शर्माचा सामना जर्मनीच्या येओन ली बरोबर होईल. महिला दुहेरीत टेरेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांची जोडी स्पेनच्या खेळाडूंचा सामना करेल तर मिश्र दुहेरीत 7 मानांकित ध्रुव रावत आणि मीनाक्षी के यांची जोडी इंडोनेशियाच्या खेळाडूंविरोधात होईल. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सच्या संघानं गट आयमधल्या सामन्यात इराकच्या संघावर 3-0 असा विजय मिळवून नॉकआउट फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय तर अर्जेंटिनानं गट जे मधल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 2-0 असं पराभूत करून 32 संघांच्या फेरीत स्थान मिळवलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा ओदिशा बिहारच्या काही भागात आगेकूच. कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Swani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही.
2: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही. रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धम्माल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही. चला
3: .1 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमाची आता सुरुवात होते आहे आणि कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून

0: मनापासून स्वागत करते आहे मी अंजली. शुभ दुपार.
1: बोला ना, अरे कोण सांग, अरे कोण पैसा देईल का बोल, अरे पाऊस पडेल का.

गेले अनेक दिवस आपण सगळेजण हा प्रश्न विचारतोय की सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, आणि आज फायनली तो दिवस आलेला आहे की जेव्हा खरोखरच पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे थोडासा किंचित का होईना पण वातावरणामध्ये गारवा आलाय आणि छान वाटतंय. एकंदरीतच आता पाऊस सुरू झालेला आहे, थोडा थोडा का होईना पण पावसाला सुरुवात झाली आहे. मी इथे जेव्हा स्टुडिओत येत होते तर त्यावेळेला पण पाऊस रिमझिमत होता, त्यामुळे सगळं पावसाळी असं वातावरण बघून खरंच खूप छान वाटलं आणि एकदा फायनली पाऊस आलाय असं वाटून दिलासासुद्धा मिळाला. आजच्या कार्यक्रमामध्ये पावसाची गाणी आपल्या चला दोस्त हो मध्ये काही गाणी आपण ऐकणारच आहोत आणि त्याशिवाय आजच्या कार्यक्रमामध्ये काय काय आहे त्याविषयी तुम्हाला सांगते. 4 वाजता आपला सांजेच्या पारी जो कार्यक्रम असतो या कार्यक्रमामध्ये आज आपण बोलणार आहोत स्वतःला हरवणं किंवा भान हरपून एखादी गोष्ट करणं याविषयी. त्याआधी 3:10 सप्तरंगी 7 हा जो आपला कार्यक्रम असतो या कार्यक्रमामध्ये आज आपण स्वभाव विभाव या डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी लिहिलेल्या पुस्तकाविषयी बोलणार आहोत. आणि त्याआधी म्हणजे आत्ता चला दोस्त हो बोलू काहीमध्ये काय असणार आहे, तर अर्थातच छान छान गाणी तर आहेतच, त्याच जोडीला मस्त मस्त गप्पासुद्धा आहेत. एक छानसा कोट तुम्हाला सांगणार आहे आणि तो कोटसुद्धा पावसाशी संबंधित असेल असं मी बघणार आहे. तर असं सगळं भरगच्च मनोरंजन तुमच्यासाठी आहे. मस्त गाण्यांचा आनंद घ्या, छान पाऊस पडतोय तो एन्जॉय करा आणि ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो.

107.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. चला दोस्तो हो बोलू, काही कार्यक्रम सुरू आहे. आणि जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की आजच्या कार्यक्रमामध्ये पावसाशी संबंधित असा एक कोट तुम्हाला सांगणार आहे किंवा एक सुवचन तुम्हाला सांगणार आहे. तर जेव्हा पाऊस असतो तेव्हा आपण छत्री घेऊन बाहेर पडतो आणि ती छत्री पावसापासून आपलं रक्षण करत असते. तर त्याच्याशीच संबंधित हा कोट असा आहे की माणसाचं मन हे छत्रीसारखं असतं, ते बंद असेल तर फारसा उपयोग होत नाही, पण छत्रीसारखं जर ते उघडलेलं असेल, खुलं असेल, मोकळं असेल, तर मात्र उन्हा पावसापासून ते आपलं आणि इतरांचंही रक्षण करू शकतं. खरंच छत्रीची उपमा मनाला दिलेली आहे. आणखीनही या कोटविषयी आपण बोलूया, पण त्याआधी तुम्हाला ऐकवते सलील कुलकर्णी यांच्या आवाजातली रचना. ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झ FM रेनबो.

पाऊस सोहळा झाला, पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणींचा, कधी उधाणता आणि केव्हा थेंबांच्या संथ लईचा। पाऊस असा ऋण झुणता पैंजणे सखीची स्मरली, पाऊल भिजत जाताना चाहूल विरह।

चला दोस्तो हो बोलू काही कार्यक्रम सुरू आहे आणि आज आपल्या कार्यक्रमामध्ये पावसाशी संबंधित अशी वेगवेगळी गाणीसुद्धा आपण ऐकतो आहोत, त्यामुळे कार्यक्रमात मजा येते असं आपल्याला काही श्रोत्यांनी ऑलरेडी कळवलेलं आहे. तुम्हालासुद्धा तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे अभिप्राय माझ्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 32 किंवा 02245151 33 आणि आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657661071. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे अभिप्राय जरूर माझ्यापर्यंत पोहोचवा. कार्यक्रमामध्ये मी एक मगाशी एक सुवचन सांगितलं होतं किंवा एक विचार सांगितला होता की माणसाचं मन हे छत्रीसारखं जर खुलं असेल तर त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये येऊ शकतात. आपण जर ओपन माइंडेड असलो तर अनेक गोष्टींचा आपण मोकळेपणाने विचार करू शकतो, आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपण छान पद्धतीने समजून घेऊ शकतो आणि अगदी हेकेखोरपणे न वागता सगळंच आपल्या मनासारखं झालं पाहिजे असाही विचार न करता थोडंसं इतरांच्या मनाला आणि इतरांच्या मतालासुद्धा महत्त्व देणं किंवा त्यांना समजून घेणं या सगळ्याच बाजूंनी आपण समृद्ध होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीचं मन खुलं असतं, जे ओपन माइंडेड असतात, ते नवीन नवीन गोष्टीसुद्धा शिकण्यासाठी नेहमीच तयार असतात. त्यामुळे मला वाटतं पावसाकडून आणि छत्रीकडून ह्या गोष्टी आपण निश्चितपणे शिकू शकतो. आणखी काही कार्यक्रमात बोलूया, त्याआधी तुम्हाला ऐकवतो एक छानसं गाणं. थोडंसं आधीच्या काळातलं गाणं आहे पण हे आजही पाऊस पडायला लागल्यानंतर आपल्याला हमखास आठवतंच.

107.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. चला दोस्तो हो.

जो काही कार्यक्रम सुरू आहे, आजचा कार्यक्रम आवडत असल्याचं, कार्यक्रमातली गाणी आवडत असल्याचं आपल्याला श्रोते कळवत आहेत. मिलिंद टिपणीस, वसुमती ठोसर, अविनाश दिवेकर, शुभांगी कारेकर, किशोर पवार, त्यानंतर फुलचंद सोनवणे, के राघवकुमार, पंकज मोहोड, श्रीपाद जोशी, डॉक्टर अमिषा नारकर, मंगेश म्हात्रे, श्रेया राऊत, किशोर पेडणेकर, गुलाब गायकवाड, सुनील स्वप्नाली जोशी, स्मिता पालकर, चंद्रशेखर मुळेकर, त्यानंतर शुभलक्ष्मी मस्तकार, मंगेश भगत, शुभलक्ष्मी मस्तकार, शिल्पा तोडणकर, रजनीकांत पाटील, प्रकाश कुलकर्णी, अशोक पाटील, प्रणव शिंदे, माधवी जोशी, विठ्ठल मसलेकर, प्रदीप अनंतकृष्णन, या सगळ्यांनी कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्यांच्या त्यांच्या प्रतिक्रिया कळवलेल्या आहेत. खरंच ज्या वेळेला इतक्या प्रतीक्षेनंतर पाऊस येतो तेव्हा आपल्याला त्या पावसाची जी ओढ लागलेली असते किंवा त्या पावसाचं जे महत्त्व जाणवलेलं असतं ते काही वेगळंच असतं. पण अर्थातच मला असं वाटतं की शक्य तेवढं पाऊस वेळेवर यावा आणि पावसाचा जो ऋतू असतो ते चारही महिने व्यवस्थित पाऊस व्हावा ह्यासाठी आपल्याकडून पर्यावरणाच्या दृष्टीने ज्या ज्या काही गोष्टी अगदी छोटासा खारीचा वाटा म्हणता येतील अशा सुद्धा ज्या करणं शक्य असेल त्या आपण जरूर करायला पाहिजेत आणि त्यामुळे हे निसर्गाचं जे चक्र आहे किंवा ऋतूंचा जो समतोल आहे तो राखण्यासाठी आपल्याकडून छोटी का होईना पण त्याच्यामध्ये आपलं योगदान जर आपण देऊ शकलो तर मला वाटतंय ती खूप महत्त्वाची गोष्ट ठरेल.

याबरोबरच चला दोस्तो हो बोलू काही या कार्यक्रमाची सांगता होते. यानंतर ठीक 3 वाजता तुम्ही ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 3:10 सप्तरंगी साथ या आपल्या कार्यक्रमात पुन्हा आपली भेट होईलच. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, तसंच वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. नाफेडच्या लिलाव पोर्टलचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. आणि राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय. येत्या 2 दिवसात मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल. राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जातील. पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करतील. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुटी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा या मान्यवरांचा यात समावेश आहे. यावर्षी केंद्र सरकारनं एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल. महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्याने निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते. राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. अधिक क्षमतेचे वीज निर्मिती संच उभे करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर चंद्रपूर येथे 800 MW सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सरकारने दिली. राज्यात वाघांची संख्या वाढत असून सरकारनं वाघांचं पुनर्वसन अथवा अन्य ठिकाणी स्थलांतर याबाबतचं आपलं धोरण स्पष्ट करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे केली. विदर्भातल्या चंद्रपूर, गडचिरोली या

जिल्ह्यांमध्ये वन्यजीव आणि मानव यांच्यातला संघर्ष गंभीर स्वरूप धारण करत असून याबाबत तातडीनं उपाययोजना कराव्यात, तसंच वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या पात्र कुटुंबियांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% वरून 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. या कर्मचाऱ्यांचं घरभाडे भत्ता 8, 16, 24 वरून 10, 20, 30% तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2 वरून 3% करायची घोषणाही त्यांनी केली. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक दरवाढीसह सर्व मिळून प्रलंबित असलेली सुमारे 5,649 कोटी रुपयांची रक्कम लवकर अदा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल असं आश्वासन त्यांनी दिलं. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. मिलिंद नार्वेकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. मुंबईत 12,552 पागडी इमारतींमध्ये सुमारे 4 लाख लोक राहतात. सरकार त्यांना पक्की सुरक्षित घरं उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड आणि इतरांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. वडाळा, ठाणे, कासार, वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर तिघे जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा 5 जणांना अटक केली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार तसंच मत्स्योत्पादन, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिमंडळातल्या आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघातले नवनिर्वाचित सदस्य गोकुळ गीते यांनी काल शिवसेनेचं सहसदस्यत्व स्वीकारलं. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. नाशिक मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करून गीते निवडून आले आहेत. आता ते शिवसेनेचेच सहसदस्य म्हणून विधान परिषदेत काम करतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेतकऱ्यांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी खरेदी प्रक्रियेत मध्यस्थांची भूमिका संपवावी लागेल असं आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं. नवी दिल्लीत अटल अक्षय ऊर्जा भवनात नाफेडच्या nafex.in या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करताना ते बोलत होते. किमान आधारभूत किमतीचा संपूर्ण लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी कडधान्य आणि तेलबियांची खरेदी अधिकाधिक प्रमाणात शेतकऱ्यांकडूनच केली जावी असंही ते यावेळी म्हणाले. 12 वर्षांपूर्वी गंभीर आर्थिक अडचणीचा सामना करणारी नाफेड ही संस्था आज देशातल्या सुमारे 74 लाख शेतकऱ्यांना मदत करत आहे. नाफेडची उलाढाल आता 30,000 कोटी रुपये असून नफा सुमारे 500 कोटी रुपये असल्याचं शहा यावेळी म्हणाले. गेल्या 12 वर्षात कृषी उत्पादनात उल्लेखनीय वाढ झाली असून 2014च्या तुलनेत त्यात 44% वाढ झाल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले. खरेदी प्रक्रिया पारदर्शक आणि शेतकरी स्नेही बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल त्यांनी नाफेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशनच्या चमूचं अभिनंदन केलं. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव यासंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध राज्यांचे कृषीमंत्री, सचिव, जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
राज्यात रेंगाळलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून येत्या 2 दिवसात तो मुंबईसह राज्याच्या आणखीन काही भागात पुढे सरकण्यासाठी हवामान अनुकूल बनला आहे. मान्सूनची उत्तरी सीमा सध्या हर्णे ते सोलापूर रेषेवर स्थिरावलेली असली तरी अरबी समुद्रातील बदलत्या स्थितीमुळे आज आणि उद्या दक्षिण कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण, मुंबई आणि ठाणे परिसरात ढगाळ हवामानासह जोरदार सरी पडण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अद्याप मोठ्या मान्सून पावसाची प्रतीक्षा असली तरी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. समुद्रात वेगवान वारे वाहणार असल्यानं मच्छीमारांनी 26 जून पर्यंत समुद्रात जाऊ नये असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. मुंबईमध्ये पावसानं आज हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला दमदारपणे सुरुवात झाली आहे. काही ठिकाणं झाडं पडली तसंच काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचल्याच्याही घटना घडल्या. रत्नागिरी तालुक्यात अधूनमधून प्रचंड जोरदार सरी कोसळत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पालघर जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. अनेक दिवसांपासून जाणवत असलेल्या कडक उकाड्यानंतर वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेवर भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळानं गंभीर प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे. या मोहिमेदरम्यान मतदार संख्येत झालेली संशयास्पद वाढ, संभाव्य बोगस नोंदी तसंच पडताळणी प्रक्रियेतल्या पारदर्शकतेवर शिष्टमंडळानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनानं त्वरित स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणीही या शिष्टमंडळानं केली आहे. कोलकाता इथं 1993 झालेल्या बोबाजार बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी मोहम्मद रशीद खान याच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती संजीव सचदेवा यांच्या पीठानं पश्चिम बंगाल सरकारच्या याचिकेवर हा निर्णय घेतला. बीड जिल्ह्यात केज तालुक्यात झालेल्या विकास घुले हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ बीड शहरात घुले यांच्या नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ तसंच वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. नाफेडच्या लिलाव पोर्टलचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. आणि राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय. येत्या 2 दिवसात मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Swani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. सप्तरंगी साथ या कार्यक्रमाची आता सुरुवात होते आणि कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी अंजली. शुभ दुपार.

सप्तरंगी साथ कार्यक्रम तुम्ही ऐकताय 107.1 MHz FM रेनबोवर. माणसाचं मन ही फार इंटरेस्टिंग गोष्ट असते. एखादी घटना घडली की त्या घटनेचे वेगवेगळ्या व्यक्तींवर होणारे परिणाम हे वेगवेगळे असतात, कारण त्यांची विचार करण्याची, रिॲक्ट होण्याची पद्धत वेगवेगळी असते. व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणतच असतो. आपल्या याच विचारांची, मनाची, स्वभावाची आपल्यालाच ओळख करून देणारं एक अतिशय सुंदर पुस्तक म्हणजे स्वभाव विभाव. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी लिहिलेलं हे पुस्तक वाचताना आपली स्वतःशीच नव्याने ओळख होत जाते. मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या स्वभाव विभाव या पुस्तकाविषयी बोलूया आजच्या आपल्या सप्तरंगी साथ या कार्यक्रमात. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो.

0: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
0: अच्छा, म्हणजे महत्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
2: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
3: 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय FM रेनबो. सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू आहे. आजच्या कार्यक्रमात स्वभाव विभाव या पुस्तकाविषयी आपण बोलतोय. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. हे पुस्तक उघडल्याबरोबर आपल्याला डॉक्टर अल्बर्ट एलिस यांच्या आय लव्ह माय वर्क अँड आय वर्क ॲट माय लव्हिंग, दॅट इज द सिक्रेट ऑफ माय प्रेझेंट अनयुजली हॅपी स्टेट हे वचन समोर येतं आपल्या. REBT अर्थात रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी, या REBTचे जनक डॉक्टर अल्बर्ट एलिस यांचं हे अवतरण वाचल्यानंतर आपण आपल्या मनाच्या एका वेगळ्या सफरीला जाणार आहोत ह्याची जाणीव आपल्याला होते. REBT अर्थात विवेकनिष्ठ विचार पद्धती विषयी सांगणारं सुद्धा हे पुस्तक आहे असं आपण म्हणू शकतो. विचार, भावना आणि वर्तन या तिन्ही पैलूंविषयी आपल्याला, म्हणजेच वाचकांना, या सगळ्या पैलूंची जाणीव करून देणारं असं हे पुस्तक आहे. या पुस्तकाविषयी आणखीनही आपण बोलणार आहोत. त्याआधी तुम्हाला ऐकवते सलील कुलकर्णी यांच्या आवाजातली रचना.

सप्तरंगी साथ हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय 107.1 मेगाहर्ट्झ FM रेनबोवर. आज सप्तरंगी साथमध्ये आपण स्वभाव विभाव या पुस्तकाविषयी बोलतो आहोत आणि या पुस्तकाच्या मलपृष्ठावर जो मजकूर आहे त्यात डॉक्टर आनंद नाडकर्णी यांची ओळख मनोविकासतज्ञ अशी करून दिलेली आहे. दुसऱ्या आवृत्तीचं मनोगत लिहिताना यामागची भूमिका डॉक्टरांनी स्पष्ट केली आहे. ते म्हणतात की स्वभाव विभाव या पुस्तकाचं लेखन करताना माझी भूमिका मनोविकारतज्ञाची नसून मनोविकासतज्ञाची आहे. या पुस्तकाचा उपयोग व्यक्तिविकासासाठी व्हावा आणि मनोविकारतज्ञाचा सल्ला घेण्याची वेळ येऊ नये अशी प्रामाणिक इच्छा आहे. खरंच आपल्या रोजच्या आयुष्यातले भावनिक चढ उतार आणि त्यांना समर्थपणे तोंड देण्याची चाललेली कसरत यात काही मार्गदर्शक तत्व किंवा मार्गदर्शक सूत्र आपल्याला मिळाली तर त्यांची नक्कीच मदत होते. याचा अनुभव डॉक्टर नाडकर्णींनी आधी स्वतः घेतला आणि मगच हे पुस्तक लिहिलं. त्यामुळे अत्यंत प्रामाणिकपणे आणि मोकळेपणाने लिहिलेलं असं हे पुस्तक आपण वाचत असताना सुद्धा आपल्याला खूप भावतं आणि आपण एका वेगळ्या पातळीवर या पुस्तकाशी रिलेटसुद्धा करू शकतो. आणखीनही त्याविषयी बोलूया, त्याआधी आनंद घेऊया मास्टर परशुराम यांच्या आवाजातल्या कुंकू चित्रपटातल्या गाण्याचा. ऐकत रहा FM रेनबो.

0: नमस्कार, मी उमेश कामत. दिवसाची सुरेल मराठी गाण्यांनी सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची एफ एम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झवर ऐकत रहा, आनंद घेत रहा.
1: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
2: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
1: अच्छा, म्हणजे महत्त्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्त्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
2: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ओटीपी आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
3: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
4: 107.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो प्रसारण सेवा. सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू आहे आणि आजच्या कार्यक्रमात आपण स्वभाव विभाव या पुस्तकाविषयी बोलतो आहोत. प्रत्यक्ष पुस्तक वाचायला सुरुवात केली की मी आणि माझं गाणं हे पहिलंच प्रकरण आपल्याला खिळवून ठेवतं. मनोविकारतज्ञ ही पदवी असूनही आपल्या स्वतःच्याच मनोबलाची अवस्था काही काळासाठी किती बिकट झाली होती हे डॉक्टर नाडकर्णी अगदी सुरुवातीलाच मोकळेपणाने आपल्याला सांगतात. प्रत्यक्ष मनोविकारतज्ञ असलेली व्यक्तीसुद्धा आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर या फेजमधून जात असेल तर आपल्यासारखे या क्षेत्रात नसलेले, या अर्थी आपल्यासारखे लोक, सामान्य जन हे तर यातून जाऊ शकतातच हा दिलासा आपल्याला सुरुवातीलाच मिळतो आणि त्यामुळे मग पुढचं सगळं पुस्तक वाचण्याची आपली मनोभूमिका एकदम पॉझिटिव्हली तयार होते. याच भागात डॉक्टरांनी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची प्रार्थना दिली आहे आणि ती वाचत असताना विचार, भावना, वर्तन या त्रयींची एक वेगळी जाणीव आपल्या मनात निर्माण होते. त्या प्रार्थनेचे शब्द असे आहेत, जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया, जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया, मज काय शक्य आहे आहे अशक्य काय, मज काय शक्य आहे आहे अशक्य काय, माझे मला कळाया दे बुद्धी देवराया. अत्यंत स्पष्टता देणारी अशी ही प्रार्थना आपल्याला विचार प्रवृत्त करते.

अंजली बरोबर तुम्ही ऐकताय सप्तरंगी साथ 107.1 MHz FM रेनबोवर. आज सप्तरंगी साथमध्ये आपण स्वभाव विभाव या पुस्तकाविषयी बोलतो आहोत. विवेकनिष्ठ विचारपद्धती म्हणजे नेमकं काय, तर्कनिष्ठ असणं आणि विवेकनिष्ठ असणं यात काय फरक आहे याविषयी या पुस्तकामध्ये डॉक्टरांनी खूप सुंदर विश्लेषण केलंय. विवेकामध्ये भावनिक तटस्थता नसते आणि तर्ककर्कशताही नसते, तर अनुरूप भावनांचा शिडकावा असतो. विरूप भावनांचं रूपांतर अनुरूप भावनांमध्ये करण्याचा मार्ग विवेकात आहे असं डॉक्टर म्हणतात. स्वयंविकासाची इच्छा असणाऱ्या, त्या दिशेने प्रयत्न करणाऱ्या लोकांची संख्या वाढते आहे असं म्हणताना डॉक्टर त्यांची काही निरीक्षणंसुद्धा नोंदवतात. ते म्हणतात की काही मंडळी योगाभ्यास, ध्यानधारणा, रेकी, विपश्यना असं सगळं ट्राय करत राहतात, त्यातच विवेकनिष्ठ विचारसरणीसुद्धा ट्राय करतात आणि म्हणतात की काय फरक पडत नाही बुवा. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर म्हणतात की स्वयंविकासाची एकच पद्धत सगळ्यांना लागू पडतेच असं नाही. याचा अर्थ ती पद्धतच तकलादू असते असं नाही. इट नेवर वर्क्स बाय इट सेल्फ अनलेस यू मेक इट वर्क असं त्यांनी म्हटलं आहे. आणि म्हणूनच एखाद्याला फायदा झाला तरी ती पद्धत परिपूर्ण होते असं नाही, पण एखाद्या पद्धतीचा आपल्याला जर उपयोग व्हावा असं वाटत असेल तर ती पद्धत त्याच्यावर आपल्याला विचार करायला हवा, चिंतन करायला हवं. ती पद्धत फॉलो करत असताना आपण ती सजगपणे फॉलो करतोय का ह्याचाही विचार करायला हवा. त्यात सातत्य हवं आणि आणखीन बऱ्याच गोष्टी असतात. ती इतकी साधी सोपी सहज जाता जाता करण्याची गोष्ट नाही आहे हे तरी आपल्याला हे पुस्तक वाचत असताना अगदी व्यवस्थित पद्धतीने कळतं. आणखीही पुस्तकाविषयी आपण बोलणार आहोत, त्याआधी तुम्हाला ऐकवते आशा भोसले यांच्या आवाजातली रचना. ऐकत रहा FM रेनबो.

0: शोधे हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो

0: सेक्शुअल व्हायलन्समध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
2: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा, सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.

0: लड़का। नमस्कार, मी प्रियांका बर्वे। अशा सुंदर सुंदर जुन्या नवीन मराठी गाण्यांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा 107.1 MHz वर FM रेनबो।
1: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय, खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
2: हो, नक्कीच। भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण।
1: अच्छा, म्हणजे महत्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल।
2: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण। फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा।
3: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या।
4: 107.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा। सप्तरंगी साथ कार्यक्रम सुरू आहे। आज आपण स्वभाव विभाव या डॉक्टर आनंद नाडकर्णी लिखित पुस्तकाविषयी बोलतो आहोत। डॉक्टर नाडकर्णी म्हणतात की स्वयंविकास करत असताना माहितीचं रूपांतर शहाणपणात होणं हे आवश्यक असतं। कुठलीही पद्धत फॉलो करत असताना माझीच पद्धत योग्य किंवा माझीच पद्धत आदर्श असं म्हणणाऱ्यांचा एक गट असतो। इतके टक्के प्रयत्न केले की इतके टक्के बदल व्हायला हवा, अमुक एका टप्प्यावर 100% बदल व्हायला हवा, किंवा स्वयंविकासाची सूत्र शिकल्यावर कधीच चिडायचं नाही, कधीच रडायचं नाही, कधीच घाबरायचं नाही असं म्हणणारे सुद्धा असतात। अवास्तव अपेक्षा, स्वतःचं माणूसपण मान्य न करणं, आपण केलेल्या किंवा आपल्या हातून झालेल्या साध्याशा चुकीलाही मनातल्या मनात गुन्ह्याचं स्वरूप देणं, ते आपलं कधी काही चुकतच नाही, सगळं वाईट जे घडतं ते इतरांमुळेच घडतं असं म्हणणं, इथपर्यंत किंवा या दोन टोकांमध्ये आंदोलनं घेणाऱ्या लंबकाला विवेकाने स्थिर करण्यासाठी स्वतःवर कामसुद्धा तेवढंच प्रामाणिकपणे करावं लागतं। या सगळ्याची जाणीव आपल्याला हे पुस्तक वाचत असताना होते। आयुष्याकडे पाहण्याचा किंवा घडणाऱ्या गोष्टींवर व्यक्त होण्याचा, रिॲक्ट होण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो, तो असणारच आहे। आपल्याला आनंद, समाधान कशातून मिळेल याच्यावर आपण काम करायचं आहे हे एकदा आपल्याला जाणवलं की मग स्वयंविकासाच्या दिशेने आपला प्रवास सुरू होतो। हे असं सगळं एवढं सगळं आपल्याला हे पुस्तक वाचत असताना आणि ते संपूर्ण वाचल्यानंतर जाणवतं। थोड्या गोष्टी अशा आहेत की ज्या पुस्तक वाचत असताना आपल्याला सावकाशीने समजून घ्याव्या लागतात, त्याविषयीसुद्धा आपण बोलूया। त्याआधी ऐकतोय संदीप खरे यांच्या आवाजातलं एक मस्त गाणं, ऐकत रहा FM रेनबो।

सप्तरंगी साथमध्ये आज आपण डॉक्टर आनंद नाडकर्णी लिखित स्वभाव विभाव या पुस्तकाविषयी बरंचसं जाणून घेतलं. या पुस्तकात डॉक्टर आनंद नाडकर्णींनी अनेक गोष्टी अनेक सूत्र खूप साधी सोपी करून सांगितली आहेत. वेगवेगळी रंजक उदाहरणं दिली आहेत. अतिशय प्रभावी संवादी प्रवाही अशी त्यांची भाषाशैली आहे. तरीही हे पुस्तक सहज जाता जाता किंवा केवळ मनोरंजन म्हणून वाचायचं नाही आहे. त्यातले विचार समजून घेण्यासाठी ते खरं म्हणजे पुन्हा पुन्हा वाचण्यासारखं आहे. एका दिवशी एक प्रकरण शांतपणे वाचून समजून घेऊन त्याच्यावर चिंतन केलं तर मला वाटतंय हे पुस्तक आपल्याला खूप काही

देणार ठरेल. आणि या अशा पुस्तकांच्या माध्यमातून जे विचार डॉक्टर नाडकर्णींनी मांडलेले आहेत ते आपल्याला आयुष्यभर साथसोबत करणारे ठरतील. त्यातून स्वतःमध्ये आपण काही बदल घडवू शकलो किंवा स्वयंविकासाच्या दिशेने एक जरी पाऊल आपण उचलू शकलो तरीसुद्धा मला वाटतंय की ती खूप मोठी गोष्ट ठरेल. कारण शेवटी ह्या सगळ्या वाचनाचा जो परिणाम असतो तो आपल्यामध्ये छोटासा का होईना पण बदल आपण स्वतः घडवू शकलो तर ती स्वागतार्ह अशी गोष्ट ठरते या पद्धतीचा असतो असं मला वाटतंय. त्यामुळे वाचनानंद आपण सगळेजण घेऊच शकतो. आणि आता मात्र आपल्या कार्यक्रमाची सांगता करण्याची वेळ झालेली आहे. सप्तरंगी साथमध्ये आज आपण स्वभाव विभाव या डॉक्टर आनंद नाडकर्णी लिखित पुस्तकाविषयी जाणून घेतलं. आता यानंतर ठीक 3:58 तुम्ही ऐकू शकाल ठळक बातम्या आणि त्यानंतर 4 सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये पुन्हा आपली भेट होईलच. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो.

नमस्कार, मी सत्यजित प्रभू. शब्द स्वरांची संगीताची जादू अनुभवण्यासाठी आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. ऐकत रहा, आनंद घेत रहा.

नमस्कार, ऐकूया ठळक बातम्या. राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जातील. पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करतील. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुटी, पार्श्वगायिका अलका याग्निक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा या मान्यवरांचा यात समावेश आहे. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या पथकाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तमोत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षल विरोधी पथकाप्रमाणे अतिरिक्त भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. आज आणि उद्या दक्षिण कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण, मुंबई आणि ठाणे परिसरात ढगाळ हवामानासह जोरदार सरी पडण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 893 अंकांची घसरण झाली आणि तो 76,201 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 289 अंकांची घसरण नोंदवत 23,824 अंकांवर बंद झाला. याबरोबरच ठळक बातम्या संपल्या. नमस्कार.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: 107.1 MHz-वर आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो प्रसारण सेवा. सांजेच्या वारी या कार्यक्रमाची आता सुरुवात होते आणि कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी अंजली.

सांजेच्या पारी कार्यक्रम तुम्ही ऐकताय एफ एम रेनबोवर. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपण भावगीतांचा चित्रपट गीतांचा आनंद घेणार आहोत. सांजेच्या पारीमध्ये पहिला पाऊस पडतो तेव्हा आपण अगदी भान हरपून त्या पावसात भिजतो. एखादा खेळाचा सुंदर सामना रंगलेला असेल तर भान हरपून आपण तो सामना पाहत राहतो. निसर्गातला एखादा इंद्रधनुष्यासारखा चमत्कार समोर दिसला तर भान हरपून आपण ते दृश्य पाहत राहतो. सह्याद्रीच्या डोंगर रांगा, हिमालयातली बर्फाच्छादित शिखरं, उधाणलेला समुद्र, गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, मांडवी अशा नद्यांची विस्तीर्ण पात्र, हे सगळंच आपण अगदी भान हरपून पाहतो. आपल्या आयुष्यात सुद्धा असे भान हरपण्याचे, स्वतःला हरवण्याचे काही प्रसंग येत असतात. याच स्वतःला हरवण्याविषयी, भान हरपण्याविषयी बोलूया आजच्या कार्यक्रमात. एखाद्या खास व्यक्तीचं पहिलं दर्शन हे तर मला वाटतंय भान हरपण्याची किंवा स्वतःला हरवण्याची हमखास जागा.

नमस्कार, मी सत्यजित प्रभू. शब्द स्वरांची संगीताची जादू अनुभवण्यासाठी आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. ऐकत रहा आनंद.

सांजेच्या पारी तुम्ही ऐकता आहात 107.1 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबोवर. आणि मगाशीच मी म्हटलं होतं की पहिल्यांदा जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण पाहतो तर तेव्हा भान हरपण्याची ती हमखास अशी जागा असते. पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीला पाहून आपला जीव वेडावला की मग पुढे ओळख, मैत्री, प्रेम हे सगळे टप्पे आलेच. तिचे वाऱ्यावर उडणारे केस पाहिले की तो स्वतःला विसरून भान हरपून तिच्याकडे पाहतच राहतो आणि मग नशिबालाही फुलांचा वास येतो.

सांजेच्या पारीमध्ये आज आपण भान हरपण्याविषयी बोलतो आहोत आणि आपल्याला सुहास पांडे यांनी फोन केला होता. त्यांनी एक खूप छान आठवण सांगितली. रवींद्र नाट्य मंदिरला ते टी फुलराणी या नाटकाचा प्रयोग पाहायला अनेक वर्षांपूर्वी गेले होते आणि त्यात भक्तिताईंचं जे अत्यंत गाजलेलं स्वगत आहे, तुला शिकवेन चांगलाच धडा, तर ते स्वगत सुरू झाल्यानंतर सुहास पांडेसुद्धा ते स्वगत अर्थातच बऱ्याच आपल्या मराठी रसिकांचं ते स्वगत अगदी मुखोद्गत असतं, पाठ असतं, तर तेही भक्तिताईंच्या बरोबर पण हळू आवाजामध्ये आपल्यापुरतं ते स्वगत म्हणायला लागले होते. आणि नंतर त्यांनी बघितलं तर अगदी त्यांच्याच पुढच्या रांगेमध्ये खुद्द पु ल देशपांडे बसलेले होते आणि सुहास पांडे हे ते स्वागत म्हणत असताना पुलंनी मागे वळून पाहिलं आणि त्यांना सुद्धा दाद दिली होती. तर भान हरपण्याचा हा प्रसंग होता असं त्यांनी सांगितलं. आणि खरंच असे काही प्रसंग असतात आपल्या आयुष्यामध्ये जे लक्षातही राहतात आणि तिथे आपण स्वतःला हरवून जातो, स्वतःला विसरून आपण एखाद्या कलाकृतीचा आनंद घेतो, त्यात एकदम तादात्म्य पावतो असंही म्हणू शकतो आपण. मगाशी तुम्हाला गाणं ऐकवलं होतं जेव्हा तुझ्या बटांना, आणि त्याच्या आधी मी असं म्हणत होते की एखादी खास व्यक्ती असते की तिला पाहिल्यानंतर जीव वेडावलं की मग पुढे वेगवेगळे टप्पे आयुष्यामध्ये यायला लागतात. तर तिच्याकडे पाहता पाहता दोघेही एकमेकांमध्ये गुंतत जातात आणि मग एक सुंदर असं नातं फुलायला लागतं. चांदण्यात फिरताना तेही स्वतःला हरवून बसतात.

सांजेच्या पारी तुम्ही ऐकताय 107.1 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबोवर. आज सांजेच्या पारीमध्ये आपण भान हरपणं किंवा स्वतःला हरवून बसणं या गोष्टींविषयी बोलतो आहोत. आणि मगाशीच मी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीचं पहिल्या भेटीत आवडणं, ओळखीचं रुपांतर मैत्रीत होणं, मैत्रीचं रुपांतर प्रेमात होणं, हे सगळे टप्पे पार करत करत आयुष्यभरासाठी एकमेकांना साथ देण्याचं वचन दिलं की स्वतःला हरवत आयुष्य मात्र सावरलं जातं.

रोज नवा दिवस, रोज नवा ध्यास, आकाशवाणी देते जगण्याचा विश्वास। नमस्कार मंडळी, मी इरावती कर्णिक। मस्त मस्त गाणी आणि गप्पांसाठी ऐकत रहा 107.1 MHz वर FM रेनबो वाहिनी।

0: नमस्कार, मी स्वानंदी टिकेकर आणि सदाबहार गाणी ऐकत राहण्यासाठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्स वर FM रेनबो।
1: सांजेच्या पारीमध्ये आज आपण भान हरपणं किंवा स्वतःला हरवून जाणं याविषयी बोलतो आहोत। आणि खरंच कार्यक्रमातली गाणी पण इतकी मस्त मस्त आहेत की त्या गाण्यांमध्ये आपण स्वतःला हरवून जातोय असं काही श्रोत्यांनी सुद्धा फोनच्या किंवा मेसेजेसच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। तर थँक्यू सो मच ज्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। मगाशी मी म्हटलं तसे एकमेकांच्या आयुष्यात येण्यापासून ते एकमेकांच्या आयुष्यात आयुष्यभरासाठी कायमचं राहण्यापर्यंतचे टप्पे व्यवस्थित पार झाले तर खरं म्हणजे उत्तमच असतं। पण समजा तसं नाही घडलं तर मग त्याच्या एका हाकेसाठी वाट पाहण्यातच स्वतःला हरवायची वेळ येते।

0: कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा, सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. सांजेच्या पारी कार्यक्रम सुरू आहे. आजच्या कार्यक्रमात आपण बोलतो आहोत हरवून जाण्याविषयी किंवा एखाद्या गोष्टीमुळे भान हरपण्याविषयी. मगाशी मी तुम्हाला जी रचना ऐकवली होती, तुझ्या एका हाकेसाठी किती पाहावी रे वाट, तर कधी त्याच्या एका हाकेसाठी भान हरपून वाट पाहणारी ती, तर कधी अबोल मूकपणे त्याच्यात समर्पित होणारी, मनातल्या मनातच त्याच्याशी एकरूप होणारी अशी ती. एखाद्या अवेळी तो पैल तीरावरून वाजवत असलेला पावा हा फक्त आपल्यासाठीच आहे हे उमजून तो ऐकत तृप्त होत जाणारी आणि तृप्त होत भान हरपणारी अशी ती.

सांजेच्या पारीमध्ये आज आपण भान हरपण्याविषयी, हरवून जाण्याविषयी बोलतो आहोत. आणि अशाच कुठल्या तरी सात जणी सांजेच्या पारी पाणी आणायला जाणाऱ्या आणि मग सावल्यांमध्ये हरवून वाट विसरणाऱ्या

पद्मजा फेर्नांडीस उगळेकर यांनी गायलेली ही रचना आणि शंकर रामाणी यांचे अतिशय सुंदर असले शब्द असलेली अशी ही रचना आहे. आणि आज सांजेच्या पारीमध्ये हरवून जाण्याविषयी बोलत असताना वेगवेगळ्या गाण्यांचा आपण आनंद घेतोय आणि या गाण्यांच्या आनंदात आपण स्वतःला हरवून जातो आहोत. आणि हरपून भान हरपणं किंवा स्वतःला हरवणं या सगळ्याविषयी बोलत असताना पुढचं गाणं कुठलं असेल तर मला आत्ता आठवण होते घनरानी या गीताची.

नमस्कार, मी गिरीजा गोडबोले. 107.1 मेगाहर्ट्सवर FM रेनबो वाहिनी, सप्तरंगी गीतांची सुरेल मेजवानी. सप्तरंगी गीतांची सुरेल मेजवानी आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला मिळालीच आहे. आणि आता मात्र कितीही भान हरपून किंवा कितीही स्वतःला हरवून मी तुम्हाला वेगवेगळी गाणी ऐकवत असले, कार्यक्रम सादर करत असले, तरीसुद्धा आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे हे आता घड्याळात पाहून मला कळतच आहे. तर त्यामुळे आत्ता आपल्या सांजेच्या पारी कार्यक्रमातून त्या आधीच्या आपल्या सप्तरंगी साथ आणि चला दोस्त हो बोलू काही या सगळ्या कार्यक्रमांमधून वेगवेगळी छान छान गाणी तुम्हाला ऐकवली, छान छान गप्पा आपण मारल्या. आता मात्र आजच्या कार्यक्रमांमधून अंजलीला इथेच निरोप द्या. यानंतर ठीक 5 वाजता तुम्ही ऐकू शकणार आहात ठळक बातम्या आणि त्यानंतर लव्ह यू जिंदगी हा हिंदी कार्यक्रम तुमच्यासाठी सादर होणार आहे. तेव्हा या सगळ्या कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्स FM रेनबो.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान केला जाईल. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात थोड्याच वेळात या सोहळ्याला सुरुवात होईल. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुटी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा या मान्यवरांचा यात समावेश आहे. नवी दिल्लीत अटल अक्षय ऊर्जा भवनात नाफेडच्या NAFEX.in या लिलाव पोर्टलचं उद्घाटन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज केलं. शेतकऱ्यांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी खरेदी प्रक्रियेत मध्यस्थांची भूमिका संपवावी लागेल, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी कृती दलाच्या पथकाची स्थापना करू, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तमोत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचारविरोधी पथक आणि नक्षलविरोधी पथकाप्रमाणे अतिरिक्त भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. आज आणि उद्या दक्षिण कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण, मुंबई आणि ठाणे परिसरात ढगाळ हवामानासह जोरदार सरी पडण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 893 अंकांची घसरण झाली आणि तो 76,201 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 279 अंकांची घसरण नोंदवत 23,824 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी नागपूर आभराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वाघ हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबातील सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याची काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. सन 2023 आणि 24 राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर. 1 जुलै रोजी मुंबईत पुरस्कार वितरण समारंभ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण आणि येत्या काही तासात विदर्भातील बहुतांश भागात वादळी पर्जन्यमानाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिरसाट यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. चंद्रपूर, गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये वाघ मानव संघर्षाची समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे. तेंदूपत्ता, मोहफूल आणि इतर वन उत्पादनांच्या संकलनासाठी जंगलात जाणाऱ्या नागरिकांवर वारंवार वाघांचे हल्ले होत असून अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर विधानसभेत लक्षवेधीद्वारे गंभीर प्रश्न उपस्थित करत काँग्रेस विधानमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली. ज्या कुटुंबातील कर्ता सदस्य वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडतो त्या कुटुंबाचं आयुष्यच उद्ध्वस्त होतं. 25 लाख रुपयांची मदत मिळाली तरी मृत व्यक्ती परत येत नाही. त्यामुळे अशा कुटुंबातील पात्र सदस्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. या प्रश्नाकडे केवळ वन्यजीव संवर्धनाचा विषय म्हणून न पाहता मानवी जीवन, रोजगार आणि पुनर्वसनाचा प्रश्न म्हणून पाहण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. या कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता देखील वाढवला असून वार्षिक वेतनवाढीचा दर 2-3% करायची घोषणाही त्यांनी केली. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक दरवाढीसह सर्व मिळून प्रलंबित असलेली सुमारे 5649 कोटी रुपयांची रक्कम लवकर अदा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल असं आश्वासन त्यांनी दिलं. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचंही सरनाईक यांनी जाहीर केलं. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियमन तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. मिलिंद नार्वेकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयकाला विधान परिषदेने मंजुरी दिली आहे. महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्याने निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते. राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फालके.
0: राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या पथकाची स्थापना केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. 2023 सरकारनं या कृती दलाची स्थापना केली होती आणि यामार्फत गेल्या वर्षी 225 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट केले होते. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिला. राज्यातील कृषी, फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि कृषी क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शेतकरी, महिला शेतकरी तसंच कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं सन 2023 आणि 24 राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर केले आहेत. हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या कृषी दिनाचं औचित्य साधून बुधवार दिनांक 1 जुलै रोजी मुंबई इथं गौरवशाली सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. सन 2023 आणि 24 साठी एकूण 189 पुरस्कार थीमचा गौरव करण्यात येणार आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर, ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी

मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन राष्ट्रपतींनी सन्मान केला. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुटी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा या मान्यवरांचा यात समावेश आहे. यावर्षी केंद्र सरकारनं एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाणार आहे. नागपुरात आज महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना यांनी कथित बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांविरोधात एल्गार मोर्चा काढला. संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर काढण्यात आलेल्या मोर्चात संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान आंदोलकांनी राज्य सरकारकडे बाईक टॅक्सी सेवांबाबत तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली. राज्यात बाईक टॅक्सी सेवांसंदर्भात लागू असलेल्या नियमांचं पालन न करता काही कंपन्या प्रवासी वाहतूक सेवा चालवत असल्याचा आरोप संघटनेनं केला. यामुळे पारंपरिक रिक्षा, टॅक्सी आणि इतर वाहतूक व्यवसायांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचं तसंच प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचं आंदोलकांनी म्हटलं. मोर्चानंतर संघटनेच्या शिष्टमंडळानं प्रशासनामार्फत राज्य सरकारला निवेदन सादर करून कथित बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. अनुसूचित जातीचे अ ब क ड वर्गीकरण करून न्याय्य हक्क द्यावा आणि समाजावरील अन्याय थांबवावा या मागणीसाठी वाशिममध्ये मातंग समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेल्या या मोर्चात महिला आणि पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनुसूचित जातीचं वर्गीकरण करावं अशी मागणी आंदोलकांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. गुन्ह्यांचा तपास अत्यंत काटेकोर आणि पारदर्शक पद्धतीनं शक्य व्हावा, तपासातील अनावश्यक मानवी हस्तक्षेप टाळता यावेत, तसंच खटला कायद्याच्या कसोटीवर टिकेल इतपत भक्कम स्वरूपात मांडता यावा यादृष्टीनं राज्य सरकारच्या मार्व्हल या विशेष उद्देश संस्थेच्या वतीनं AI इन्व्हेस्टिगेशन प्लॅटफॉर्म म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तपास प्रणाली विकसित करण्यात येत आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर सुरुवातीला 2 पोलीस युनिट्समध्ये प्रायोगिक तत्वावर केला जाणार असून अनुभव लक्षात घेऊनच त्याची राज्यभरात अंमलबजावणी केली जाणार आहे. मार्व्हलचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी यासंदर्भात माहिती दिली. हा प्रकल्प ज्या पोलीस युनिट्समध्ये प्रायोगिक तत्वावर राबवला जाणार आहे त्या जिल्ह्यांची निवड पोलीस महासंचालक कार्यालयाकडून होणार असल्याचं पोद्दार यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन स्वनामांकन प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. राज्यातील पात्र शिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन शिक्षण संचालनालयानं केलं आहे. ऑनलाईन अर्जासाठी नॅशनल अवॉर्ड्स टू टीचर्स डॉट एज्युकेशन डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर 10 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. आषाढी वारीकरता पंढरपूरला जाण्यासाठी शेगाव उथून प्रस्थान केलेल्या संत श्री गजानन महाराजांची पालखी आज अकोला जिल्ह्यातल्या डाबकी इथं पोहोचली. दिवसभर शहर परिक्रमेनंतर दुपारी मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात पालखी दर्शनासाठी ठेवण्यात आली. या दिंडीत सुमारे 700 वारकरी सहभागी झाले आहेत. नागपुरात आज आकाशात काळ्या मेघांनी गर्दी केली असून येत्या काही तासात वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, वाशिम आणि भंडारा या सर्व ठिकाणी आगामी काही तासात पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवली आहे. दरम्यान नैऋत्य मोसमी पाऊस 14 दिवसांच्या विलंबानंतर सक्रिय झाला असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या आणि परवा राज्यातील अनेक भागात दमदार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वाघ हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबातील सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याची काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. सन 2023 आणि 2024 ते राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर. 1 जुलै रोजी मुंबईत पुरस्कार वितरण समारंभ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण आणि येत्या काही तासात विदर्भातील बहुतांश भागात वादळी पर्जन्यमानाचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. अलका याज्ञिक, रोहित शर्मा, सतीश शहा यांचा समावेश. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. पी नारायणन यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी, तर माजी न्यायमूर्ती के टी थॉमस यांना

0: समाज कार्यासाठी पद्मविभूषण देण्यात आला. क्रीडा क्षेत्रासाठी टेनिसपटू विजय अमृतराज, हॉकी खेळाडू सविता पुनिया यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कला क्षेत्रातल्या पद्मभूषण पुरस्कार संगीत कलेसाठी अलका याज्ञिक तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना यावेळी प्रदान करण्यात आले. पद्मश्री पुरस्कारांच्या महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ अर्मिडा फर्नांडिस यांचा समावेश होता. अभिनेता आर माधवन आणि तारपा वादनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या धिंडा यांना कलाक्षेत्रातला पद्मश्री पुरस्कार मिळाला. उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं. दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला. यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले. यापैकी 2 पद्मविभूषण, 60 पद्मभूषण तर 56 पद्मश्री आज वितरित करण्यात आले. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तमोत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचारविरोधी पथक आणि नक्षलविरोधी पथकाप्रमाणे भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ANTF आपण उभा करतो आहोत. त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे या दोन ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला आहे, तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो आहोत चांगले अधिकारी हे ANTF मध्ये गेले पाहिजेत, याकरता त्यांना स्पेशल पे किंवा वन स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत.
0: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. April 2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली. त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. काही वाघ घेऊन जाण्याची विनंती गुजरातमधल्या वनतारा केंद्राला केली आहे. आपल्याकडे पुरेशी जागा झाल्यावर ते वाघ परत आणले जातील असं त्यांनी सांगितलं. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. त्याचप्रमाणे समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आवश्यक विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान दिली. पावसाळी अधिवेशनासाठी योगेश सागर, समीर कुणावार, अर्जुन खोतकर, समाधान अवताडे, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, राजीव खरे, कैलास पाटील, हेमंत ओगले यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील काही खात्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. आधीच्या काळात हे होत नव्हतं असा दावा विरोधकांनी केला. मात्र यापूर्वीच्या सरकारच्या काळात देखील प्रभारी मंत्र्यांची नेमणूक होत होती आणि हे संविधानाच्या अनुसार असल्याचं नार्वेकर म्हणाले. अध्यक्षांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत

धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिरसाट यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2-3% करायची घोषणाही त्यांनी केली. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करण्याचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म कारावास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. मुंबईत पागडी इमारतींमध्ये राहणाऱ्या सुमारे 4 लाख लोकांना पक्की सुरक्षित घरं उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे, अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज सभागृहात दिली. तर वडाळा, ठाणे, कासार, वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा 5 जणांना अटक केली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड थोटावण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. नेदरलँडच्या राणी मॅक्झिमा यांनी आपल्या 3 दिवसांच्या भारत दौऱ्यात आज मुंबईत कुलाबा इथं HCG कॅन्सर हॉस्पिटलला भेट दिली. संयुक्त राष्ट्रांच्या विशेष दूत म्हणून आलेल्या राणी मॅक्झिमा यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून भारताची UPI यंत्रणा आणि पगारदारांशी जोडलेली फिनटेक ॲप्स लोकांचं आर्थिक जीवन सुधारण्यासाठी कशी मदत करतात हे समजून घेतलं. भारतानं डिजिटल क्षेत्रात अप्रतिम काम केलं असून नवीन तंत्रज्ञानामुळे लोकांना तत्काळ खर्चासाठी मदत होत असल्याचं त्यांनी सांगितलं. राणी मॅक्झिमा उद्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची भेट घेणार असून त्यानंतर त्या दिल्लीला रवाना होतील. राज्यात आज अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात आज दमदार पाऊस झाला, त्यामुळे काही ठिकाणी झाडं पडली तर काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचलं होतं. नाशिक शहर आणि परिसरात आज दुपारी तासभर जोरदार सरी बरसल्या, त्यामुळे गेल्या महिनाभरापासून पावसाची आतुरतेनं वाट बघणारे नाशिककर सुखावले. नैऋत्य मोसमी पाऊस मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागांमध्ये दाखल झाला. नेहमीच्या 11 जून या तारखेपेक्षा यंदा मान्सून 12 दिवस उशिरा मुंबईत पोहोचला आहे. मान्सूनचे सर्वात लवकर आगमन गेल्या वर्षी 26 मे रोजी म्हणजे सामान्य वेळेपेक्षा तब्बल 16 दिवस आधी झालं. गेल्या काही वर्षात मुंबईत मान्सूनच्या आगमनाचा पॅटर्न बदलला आहे. कोकणात काही ठिकाणी कालपासून जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडला. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावली. विदर्भात तुरळक ठिकाणी तीव्र ते अतितीव्र उष्णतेची लाट होती. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते 2र्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण, अलका याज्ञिक, रोहित शर्मा, सतीश शहा यांचा समावेश. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण। महाराष्ट्रातले लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा समावेश। महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन। विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा। महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ। आणि ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण झालं। साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी पी नारायणन यांना आणि समाजकार्यासाठी माजी न्यायाधीश न्यायमूर्ती केटी थॉमस यांना पद्मविभूषणानं सन्मानित करण्यात आलं। क्रीडा क्षेत्रासाठी टेनिसपटू विजय अमृतराज, हॉकीपटू सविता पुनिया यांचा पद्मभूषण प्रदान करून गौरव करण्यात आला। कला क्षेत्रातला पद्मभूषण पुरस्कार संगीत कलेसाठी अलका याज्ञिक तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना मिळाला। महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ आर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। अभिनेता आर माधवन तसंच तारपा वादनासाठी प्रसिद्ध वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या ढिंडा यांना कलाक्षेत्रातली पद्मश्री मिळाली। उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देण्यात आली। दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला। यावर्षी एकूण

0: 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले, त्यापैकी 2 पद्मविभूषण, 60 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री आज वितरित झाले. केंद्रीय खाण मंत्रालयानं 56 महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक खनिज ब्लॉक्स तसंच 11 शोध परवाना ब्लॉक्सचा यशस्वी लिलाव केला आहे. मंत्रालयानं आतापर्यंत उपलब्ध करून दिलेल्या 88 ब्लॉक्सपैकी 56 ब्लॉक्सचा लिलाव पूर्ण झाला आहे. केंद्र सरकारनं प्रथमच गुजरात, उत्तराखंड आणि तेलंगणा इथल्या महत्त्वपूर्ण खनिज ब्लॉक्सचा लिलाव केला असून या टप्प्यात ग्रॅफाइट, दुर्मिळ पृथ्वी खनिज, टायटानियम यासारख्या खनिजांचा समावेश आहे. याशिवाय मंत्रालयानं नव्या व्यवस्थेअंतर्गत आत्तापर्यंत 11 अन्वेषण परवाने ब्लॉक्सचा लिलाव केला असून अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ओदिशा इथल्या ब्लॉक्सचे प्रथमच लिलाव झाले. या लिलावांमुळे स्वच्छ ऊर्जा, संरक्षण क्षेत्र आणि प्रगत उत्पादन उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण खनिजांच्या शोध आणि विकासाला गती मिळणार आहे. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तमोत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षलविरोधी पथकाप्रमाणे भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ANTF आपण उभा करतो आहोत. त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे या दोन ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला आहे, तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो आहोत चांगले अधिकारी हे ANTF मध्ये गेले पाहिजेत, याकरता त्यांना स्पेशल पे किंवा वन स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत.
0: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. April 2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले, त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली. त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या समोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिर्षक यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ST कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2-3% करायची घोषणाही त्यांनी केली. यानंतर 29 जून रोजी ST कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जर्मनीत सुहल इथं सुरू असलेल्या ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी आज 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई केली. शिव नरवालला पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल

ज्युनियर प्रकारात रौप्य पदक मिळालं, तर याच प्रकारात युग प्रताप सिंग राठोडनं कांस्य पदक पटकावलं. भारतानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तळ ज्युनियर सांघिक प्रकारातही रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारताची एकूण पदक संख्या 15 पोहोचली असून यात 5 सुवर्ण, 3 रौप्य आणि 7 कांस्य पदकांचा समावेश आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज गटफेरीतले महत्वाचे सामने होत असे आहेत. नॉकआउट फेरीत स्थान मिळवण्यासाठी सर्व संघ शर्थीची झुंज देतील. अमेरिकेत ह्युस्टन इथं गट केमध्ये ख्रिस्टियानो रोनाल्डोचा संघ उझबेकिस्तानचा सामना करेल. सलामीच्या सामन्यात बरोबरी पत्करावी लागल्यानंतर हा संघ आता पुनरागमन करण्यासाठी मैदानात उतरेल. हा सामना रात्री 10:30 सुरू होईल. अमेरिकेत बोस्टन इथं भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 1:30 गट एलमध्ये इंग्लंड आणि घाना यांच्यात लढत होईल. कॅनडा टोरंटो इथं 4:30 गट एलमधल्या आणखी एका सामन्यात क्रोएशियाचा सामना पनामाशी होईल. त्यानंतर उद्या सकाळी 7:30 ग्वाडलहारा इथं गट केमधल्या सामन्यात कोलंबियाचा सामना डीआर काँगोशी होईल. भारत अमेरिका आणि इराण यांच्यातला सामंजस्य करार यशस्वी होईल अशी आशा असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीत ते आज बोलत होते. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी मंगोलिया दौऱ्यादरम्यान मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री आणि उद्योग मंत्री यांची भेट घेतली. भारतीय नौदलाचं INS उदयगिरी हे युद्ध जहाज आणि INS कावरत्ती ही पाणबुडी विरोधी युद्धनौका अशी दोन्ही जहाजं व्हिएतनामच्या न्हा रोंग बंदरात पोहोचली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. महाराष्ट्रातले लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा समावेश. महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातला प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार श्रोतेहो, सुप्रभात. न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी आणि मी आहे तुमची रेडिओ सखी मानसी सावंत. आणि आपण ऐकणार आहात आपली सकाळ स्वरमय करणारा संगीतमय सुरेल आविष्कार, अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन.

श्रोतेहो तर अर्थात प्रथम तुला वंदितो गजानना, म्हणजे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण श्री गणेशाच्या प्रार्थनेने, त्यांच्या स्मरणाने आणि अर्थात त्यांचं सामर्थ्य मिळावं म्हणून करतो. तर बघा ना, असा श्री गणेशांचा दुसरा श्लोक म्हणजे शुक्लांबरधरम विष्णुम शशीरवर्णम चतुर्भुजम प्रसन्न वदनम ध्यायत सर्व विघ्नोपशांतये. अर्थात जे पांढरे वस्त्र परिधान करतात, जे सर्व व्यापी आहेत, ज्यांचा वर्ण चंद्रासारखा तेजस्वी आहे आणि ज्यांना चार भुजा आहेत आणि ज्यांच्या मुखावर प्रसन्न असं हास्य आहे, अशा भगवान श्री गणेशाचे मी ध्यान करतो, जेणेकरून माझ्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील आणि तुमचा आशीर्वाद लाभेल. चला तर मग असंच एक सुंदर भजन आपण ऐकूयात अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील.

श्रोते हो, तुम्ही दत्तात्रयांच्या रूपाबद्दल अनेकदा ऐकलंच असेल. काहींचं मत असतं की ते एकमुखी होते की त्रिमुखी, पण बघा ना, श्री समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या दत्तात्रयांच्या आरतीमध्ये तुम्ही ऐकलंच असाल की त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणं. बघा ना, दत्त हा जाणं असं म्हटलेलं आहे, असं नाही की दत्त हा पहा. अर्थात जाण म्हणजे जाणीवेतून त्यांचं दर्शन घ्यायचं आहे किंवा जाणीवेतून त्यांना समजून घ्यायचं आहे, तो साक्षात्कार. म्हणजे बघा ना, काय सर्वश्रेष्ठ अधिकार असेल. सृष्टीचे निर्माण करता, पालन करता आणि संहार करता, अर्थात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अधिकार या त्रिमुखी दत्तात्रयामध्ये दाखवलेला आहे. चला तर मग आता आपण अशीच दोन बॅक टू बॅक गाणी आर्यन पराडकर यांच्या आवाजातून ऐकूया.